सुप्रभात श्रोते हो, शंभर अंश एक मेगा हर्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं प्रसारणात मी अंजली बडवे स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 14 आषाढ, शके 1948, 5 जुलै 2026. मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत आजच्या प्रसारणाला.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि भारत

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सुरुवात आपण लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेल्या भूपाळीनं केली. रचना होती होनाजी बाणा यांची आणि संगीत होतं वसंत देसाई यांचं. यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

एच बी उजागरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं रेव्हरंड नावा टिळक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होता मधुकर गोळवलकर यांचं. आता यानंतर विजय सरतापे यांनी गायलेलं भक्तिगीत ऐकूया.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली दत्ता पाटील यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात शेवटी आशा भोसले यांनी गायलेली ही पारंपरिक रचना ऐकूयात. संगीत वसंत प्रभू यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरातली पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 5 जुलै. पाहूया या तारखेचं महत्व काय आहे ते. किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली 5 जुलै 1913 या दिवशी. 1975 साली या दिवशी देवी या रोगाचं भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. 5 जुलै 1975 या तारखेला विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा ऑर्थर ॲश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.
2: According to the bookies, the 1975 Wimbledon men's singles final would be a walkover. 22-year-old Jimmy Connors was hot favorite to blow veteran Arthur Ashe, 10 years his senior, off the court. Within an hour, a bemused Connors was 2 sets to love down. Ashe's triumph made him the first black man to win Wimbledon.
3: Arthur Ashe wins and provides, without doubt, one of the greatest upsets in the long history of Wimbledon.
1: 1997 साली या दिवशी स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसनं याना नोव्होतनाला पराभूत करून वयाच्या 16 वर्षी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. 2009 अँडी रॉडिकला विम्बल्डनमध्ये पराभूत करून रॉजर फेडररनं विक्रमी 15 ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलं. आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यापैकी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि पाश्चिमात्य जगात सुफी तत्वज्ञानाचा प्रसार करणारे हजरत इनायत खां यांचा 5 जुलै 1882 या दिवशी जन्म झाला.

1916 केरळचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन, 1920 संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा रसाळ पद्धतीनं मराठीत परिचय करून

0: करणारे साहित्यिक आनंद साधले. परिंदा, धारावी, सरदार इत्यादी चित्रपटांच्या संकलनासाठी 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म 1952 साली या तारखेला झाला. 1954 न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही महत्वाची नावं ही आहेत. 1826 सिंगापूरचे संस्थापक आणि ब्रिटिश मुत्सद्दी सर थॉमस टॅम्फोर्ड रेफल्स. स्वातंत्र्यसैनिक आणि प्रख्यात मल्याळम लेखक व्हायकॉम मोहम्मद बशीर यांचं निधन 5 जुलै 1994 या दिवशी झालं. अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. प्रख्यात लेग स्पिन गोलंदाज बाळकृष्ण उर्फ बाळू गुप्ते यांचं निधन 2005 साली या दिवशी झालं.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात.

आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धन संपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: शंभर अंश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:30 वाजलेत. दुर्वा या विषयावरती चिंतन ऐकूयात. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं आणि वाचकस्वर वर्षा बांगर यांचा.
1: श्री गणेशाची पूजा आणि दुर्वा हे समीकरण अगदी अतूट आहे. दुःखम व्रजती इति दुर्वा, म्हणजेच दुःख दूर करते ती दुर्वा. थोडीशी माती आणि थोडासा ओलावा मिळाला की हे गवत कसंही कुठेही वाढीस लागतं. या तृणाला गवत, हरळी असंही संबोधलं जातं. जसं पूजेलं लागतं तसं निवडलं की त्याच हरळीची दुर्वा बनते. हे तृण अनंत शक्तीचं वाहक तर आहेच, पण अनंत चेतनेचं प्रतीकही आहे. कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगवते, वाढते आणि पसरते. अगदी सहजच ती मानवाला पुनर्जन्म, पुनरोत्थान आणि अजेयता शिकवून जाते. म्हणूनच वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करताना तांबणात जशी सुपारी, अंगठी, कापूस असतो तशीच हरळीही असते. हरळीसारखे वेलीस जा असा आशीर्वाद देण्याची प्रथा आहे. वेदानुसार दुर्वा पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे, तर गणपती मूलाधार चक्राचा अधिपती आहे. त्यामुळं दुर्वा आणि गणपती यांचा संबंध मूल प्रकृतीशी, म्हणजेच प्रकृतीच्या बीजशक्तीशी आहे. आपल्या शास्त्रात असं म्हटलं जातं की दुर्वांकुरेस्तु यप पूज्यः स शतम वर्षाणि तिष्ठति, अर्थात जो गणेशाला दुर्वा अर्पण करतो त्याचं आयुष्य शतायु होतं. दुर्वा फक्त गवत नव्हे, ते भक्तीचं मूलतत्व मंत्र आहे. 21 दुर्वा म्हणजे 21 भावस्थिती, शरीरातल्या 21 केंद्रांची शुद्धी, 21 पायऱ्यांची आत्मोन्नती. जेव्हा श्रद्धा, मंत्र आणि ध्यान यांची त्रिसूत्री एकत्र येते तेव्हा साधकाला श्री गणेशाचा सिद्धिदाता रूपात साक्षात्कार होतो. 21 दुर्वा म्हणजे ईश्वराला अर्पण केलेल्या 21 मौन प्रार्थना. या सर्व दुर्वा प्रार्थनांचं एकच उत्तर प्रसाद स्वरूपात मिळतं, विघ्न नाही विजयी हो. या सर्व 21 दुर्वांना आध्यात्मिक अर्थ आहे. पहिली दुर्वा एकाग्रतेचं प्रतीक, मन एकवट करण्याची सुरुवात. दुसरी दुर्वा द्वैत निवृत्ती देते. तू मी ते, सुखदुःख, माझं तुझं यातून बाहेर पडायला सांगते. त्रिगुण शमनाबद्दल

0: तर सांगत तिसरी दुर्वा सत्व रज तम यावर संयम राखायला सांगते. चतुर्वेद पूजन करत चौथी दुर्वा ज्ञानप्राप्तीची दिशा देते. पंचतत्व साक्षात्कार देणारी पाचवी दुर्वा. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांना पंचतत्वांचं संतुलन करायला शिकवते. मूलाधार ते आज्ञाचक्रापर्यंत ऊर्जेच्या प्रवाहाची निर्मिती करणारी सहावी दुर्वा. तर शरीरातल्या सात धातूंची निर्मळता साधून सप्तधातूंचं शुद्धीकरण करणारी सातवी. अष्टदिशांचं रक्षण करणारी आठवी. तर ग्रहदोष निवारण आणि नवग्रहांची शांतता सांभाळणारी नववी दुर्वा. दहा दिशातील नकारात्मक ऊर्जा शमवणारी म्हणजेच दशदिक्त बंधन निर्मूलन करणारी दहावी दुर्वा. शरीरातलं रुद्रतेज जागवून रुद्रतत्व प्रबोधन करणारी अकरावी दुर्वा. बारावी दुर्वा आदित्य तेज जागवणारी तर तेरावी दुर्वा मृत्यूतत्वावर विजय दर्शवते. मनातल्या भयावर मात करायला शिकवणारी चौदावी दुर्वा. पंधरावी दुर्वा पौर्णिमेचं प्रतीक, शांती आणि समृद्धीची प्राप्ती करवणारी. षोडश संस्कार जागृत करणारी षोडशा. तर सप्तर्षी स्मरण म्हणजेच सप्तऋषींच्या मार्गाची आठवण करून देणारी सतरावी दुर्वा. अष्टसिद्धींची प्राप्ती करायला मदत करणारी अठरावी दुर्वा. तर नवविधा भक्तीचा अभ्यास करायला सांगणारी एकोणीसावी दुर्वा. विश्वरूप दर्शनाची पात्रता लाभवून देणारी विसावी दुर्वा. पूर्ण आत्मसमर्पण त्वमेव सर्वम असा भावसंपन्न पूर्ती करणारी एकविसावी दुर्वा. एकवीस दुर्वा अर्पण करताना साधक ज्या प्रकारे जप ध्यान किंवा मंत्रोच्चार करतो त्याचा ऊर्जा केंद्रावर सकारात्मक प्रभाव पडतो. विशेषतः हा सकारात्मक प्रभाव मूलाधार चक्र ते सहस्त्राधार चक्र शुद्ध करतात. ओम गण गणपतये नमः दुर्वांकुरान समर्पयामी हा मंत्र म्हणून दुर्वा अर्पण केल्या तर ती जणू अंतर्यामाला वाहिलेली श्रद्धा ठरते. ही एक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक उपासना आहे.
1: दुर्वा या विषयावरती चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं वसुंधरा कुलकर्णी यांनी आणि वाचक स्वर होता वर्षा बांगर यांचा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 6:35 झाली आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मी अंजली बडवे आपल्या बरोबर आहे. रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात आंतरपीक पद्धतीचे फायदे याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती सादर करते धीरज केदारी. त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेली माहिती सादर करते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक समीर दाणी. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 बालमेळा कार्यक्रमात श्री नवनाथ विद्यालय करंजी तालुका पाथर्डी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विविध गुणदर्शन सादर करते सुदाम बटुळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिज ही कार्यक्रम मालिका आज यात ॲडव्होकेट अभय राजे यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 नमस्कार अहिल्यानगर. 10:15 सुगम संगीत. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. आज 10:15 स्ने

रेखांकित हा श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम. 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गोडके सराफ पुणे. 10:40 आणि 11:30 आपण ऐकू शकाल मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 12:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात लोकगीतं.

दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5 मिक्स मसाला, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, 6 मराठी चित्रपट संगीत, 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 हिंदी भक्ती संगीत.

श्रोते हो, सायंकाळी 7:30 वाजल्यापासून ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतनं खेळ संपेपर्यंत समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात आंतरपीक पद्धतीचे फायदे याविषयी माहिती. वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, एका मुख्य पिकात नियोजनबद्धरित्या दुसरं दुय्यम पीक घेतलं जातं त्या पद्धतीला आंतरपीक पद्धत म्हणतात. अगर पीक पद्धतीत एकापेक्षा अधिक पिकं एकाच वेळी परंतु विशिष्ट प्रकारे पेरणी केली जाते त्याला आंतरपीक पद्धत असं म्हणतात. उद्देश हा की एक पीक गेलं तरी दुसरं तरी हाती यावं. या आंतरपीक पद्धतीत अशी पिकं निवडताना त्यांच्या वाढीचा काळ, त्यांना लागणारा ओलावा, मुळांची वाढ भिन्न असली म्हणजे ही पिकं अन्न पाण्याशी स्पर्धा न करता उलट सहकार्य करतात. या दोन्ही पिकांच्या काढणीत जेवढा जास्त फरक तेवढा जास्त फायदा होतो. तसंच ती एकमेकांना पूरक असतील तर अधिक फायदा होतो. आंतरपीक पद्धतीत पिकांची निवड फार महत्त्वाची असते. एक मुख्य पीक घेतल्यास दुसरं दुय्यम पीक म्हणून घ्यावं लागतं. आपल्याला तृणधान्यांची गरज जास्त असते म्हणून ज्वारी, बाजरी, मका ही मुख्य पीक म्हणून घ्यावीत आणि त्यात दुय्यम अगर आंतरपिकं म्हणून कडधान्य अगर तेलबियांचं पीक घ्यावं. तृणधान्यात कडधान्यांचं आंतरपीक घेतल्यास अनेक फायदे दिसून आले आहेत. कडधान्यांचं पीक घेतल्यामुळं हवेतल्या नत्राचं स्थिरीकरण होतं. कडधान्याच्या पिकाला पालाफार असल्यानं तो जमिनीवर पडतो आणि सेंद्रिय पदार्थांची जमिनीत भर पडते. या दोन मार्गांनी त्या जमिनीची सुपीकता वाढते. तृणधान्यापेक्षा कडधान्याची मुळं खोलवर जात असल्यानं खोलीवरचा ओलावा आणि अन्नद्रव्य ही पिकं घेतात. तर वरच्या थरातला ओलावा आणि अन्नद्रव्य तृणधान्यांची पिकं घेतात. त्यामुळं दोन्ही थरांचा उपयोग होतो. एकमेकांशी स्पर्धा होत नाही. तृणधान्य, कडधान्य अशी पिकं घेतल्यानंतर किडीचं प्रमाणही कमी होतं. बाजरी अधिक तूर हे आंतरपीक घेतल्यास दुरीवर शेंगा पोखरणारी अळी कमी प्रमाणात येते. शिवाय तणांचा प्रादुर्भावही कमी होतो. कारण कडधान्याच्या पिकामुळं जमिनीवर आच्छादन होतं. त्यामुळं सूर्यप्रकाशाअभावी तण कमी उगवतं. त्यामुळं आंतरपीक पद्धतीसाठी योग्य पिकाची निवड करावी. ज्वारी अधिक तूर किंवा मका अधिक तूर ही आंतरपीक पद्धत फारच फायद्याची दिसून आली आहे. अलीकडे सूर्यफूल अधिक तूर ही सुद्धा आंतरपीक पद्धत रूढ झाली आहे. आंतरपीक पद्धतीत मुख्य पिकापासूनचं उत्पादन हे ते पीक

0: माड अगर स्वतंत्रपणे घेतलं असता जेवढं उत्पादन मिळतं तेवढ्या उत्पादनाशी मिळतं जुळतं असावं अशीच अपेक्षा असते, आणि असं झालं तरच ती अंतर्पीक पद्धत उपयुक्त ठरते. एवढ्यासाठीच पेरताना मुख्य पिकाची रोपांची संख्या स्वतंत्र पिका इतकीच पाहिजे, म्हणजे दोन्ही पद्धतीत एकरी बी सारखंच वापरलं पाहिजे. आंतरपीक पद्धतीत दोन ओळींचा एक गट असून या दोन ओळी अगदी जवळजवळ लावतात, तर दुसरा गट पहिल्या गटापासून दूर लावतात, म्हणजे दोन गटांमध्ये जो पट्टा राहतो त्या दुय्यम पीक पेरता येतं. म्हणजे ज्वारी दोन ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर ऐवजी 30 सेंटीमीटर, मधला पट्टा 60 सेंटीमीटर आणि नंतरच्या दोन ओळीत 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं, म्हणजे 30-60-30 असं अंतर असतं, आणि मग मधल्या 60 सेंटीमीटर पट्ट्यात दुय्यम पीक घ्यावं. तसं पेरतानाच नियोजन करावं. आंतरपीक पद्धतीचे फायदे पाहता बाजरी अधिक तूर हे आंतरपीक घेतल्यामुळं एकूण उत्पादनात 77% एवढी वाढ होते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आंतरपीक पद्धतीचे फायदे याविषयी माहिती आपण ऐकलीत वाचक स्वरूपता अंकुश जोशी यांचं.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008440088.
3: 74008440088.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
1: प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
6: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
6: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती आज भाग पहिला सादर करते धीरज केदारी.
7: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि

0: केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. आज होता भाग पहिला. सादरकर्ते होते धीरज केदारी आणि निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
3: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
8: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
1: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
5: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
9: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात पर्यावरणपूर्वक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते प्रसाद कुलकर्णी.
10: आपला आजपासून 4 भागांसाठीचा विषय आहे पर्यावरणपूरक पंढरीची वारी. काय यशोते हो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य

0: सेवा म्हणून करते आहे. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आत्ता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती, आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा.
2: पर्यावरणपूर्वक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात. सदर करते होते प्रसाद कुलकर्णी आणि ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. थोड्याच यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
4: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
5: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 0241-235-3515.
6: मोबाईल 960-44-988-36.
2: आता प्रसारित करीत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
8: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
9: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
8: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
9: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
8: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
9: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलक समीर दाणी. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. शासनाच्या योजना प्रभावीपणे गाव पातळीपर्यंत पोहोचवा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानात मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, सुधीर पाटील, वेदांत वाघमारे आणि हर्षद चेमटे यांचा सत्कार. बार असोसिएशनच्या अध्यक्षपती ॲडव्होकेट फारुख शेख आणि कचरा वेचकांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण. आता घडामोडी सविस्तर. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. ग्रामस्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी गावात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव आणि ढोरे

0: इथं विविध विकास कामांची पाहणी तसंच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ आशिया बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान राबवण्यात येत आहे. मतदार यादी अचूक अद्ययावत आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्वाचं आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन परिगणना प्रपत्रांचं वितरण आणि संकलन करत असून मतदारांना आवश्यक माहिती देत अभियानाविषयी जनजागृती करत असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. या अभियानात मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. जर्मनी येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नेवासा इथले आंतरराष्ट्रीय खेळाडू वेदांत वाघमारे याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. तसंच जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीनं थायलंड इथं झालेल्या 15 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत शेवगाव येथील पहिलवान हर्षद चेमटे या आंतरराष्ट्रीय खेळाडूनं सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी दोघांचा सत्कार करून अभिनंदन केलं. अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट फारुक शेख यांची अध्यक्षपदी निवड झाली. या बैठकीसाठी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक कोठारी, ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, ॲडव्होकेट ए डी चौधरी, ॲडव्होकेट सुभाष काकडे, ॲडव्होकेट के एम देशपांडे आदी वकील बांधव उपस्थित होते. अहिल्यानगर शहरातील कचरा वेचकांसाठी विशेष प्रशिक्षण जनजागृती आणि क्षमता बांधणी अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत शहरातील सुमारे 400 ते 450 कचरा वेचकांना टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रामवाडी इथले 120 आणि सिद्धार्थनगर इथले 54 असे एकूण 174 कचरा वेचकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विकास उडाण शिवे यांनी दिली. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. शासनाच्या योजना प्रभावीपणे गाव पातळीपर्यंत पोहोचवा, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानात मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, सुधीर पाटील. वेदांत वाघमारे, हर्षद चेमटे यांचा सत्कार. बार असोसिएशनच्या अध्यक्षपती ॲडव्होकेट फारुक शेख आणि कचरा वेचकांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधल्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:38 झाली आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते, ती व्यक्ती सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यांना प्रिय असते, कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा खरा स्वभाव दाखवतात. आजचा सुविचार आपण ऐकलात.
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: हॅलो हॅलो हॅलो,
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.

श्रोते हो एक आठवण. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे आज अर्थात 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात वपू काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

0: मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ. यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
4: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 7:05 झाली आहेत.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
6: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
7: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
8: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
9: मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बर?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
10: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये, ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणार

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI नं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉक्टर मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे.

0: उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकत आहेत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉइंट केतन पॉइंट असा आता झालेला आहे, हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठेमंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
0: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर

0: व भूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे तिसरं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथे दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथे उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथे झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरंशिक मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं. हे सुरुवातीचं निवेदन आहे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडनं आलेलं. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन मध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करायची आहे. या पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल. तसंच उमेदवार निर्व्यसनीय असणं आवश्यक आहे. चौकीदार यांचा कामाचा कालावधी 24 तासाचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडनं दिनांक 15 जुलै 2026 अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचं वय 45 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

0: रागी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।
3: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा।
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72।

0: या गिरिणी।
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात।
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात।
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो।
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर।
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी।
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी 4140003।
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com।
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आज आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याकडे मराठी विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक रवींद्र गोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे, हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गोडराज सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं.
1: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
0: सर मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
1: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या

0: मनवायची जबाबदारी सुद्धा होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
1: सर, मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
0: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जी आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीने खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठसंख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे. आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे. आपण ते वाचू शकता www.विश्वकोश.मराठी.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.मराठीविश्वकोश.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे. तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान. सर, आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान. कसं आहे, कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहितीसुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृतीसुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण 4 खंडाची माहिती घेतली. 5वा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्कीच सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषय असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील

0: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार. आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील, आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे, आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर मुलांना समजायला आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल म्हणजे शेतकी विषयी असेल अवकाशातली असेल तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कलाप्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्ररेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत, आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: जात मराठी आपली
1: श्रोते हो अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
2: श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
3: श्रोते हो मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
4: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
3: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
4: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
3: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.
2: आकाशवाणीचं श्रोते हो अहिल्यानगर केंद्र आपण ऐकता आहात. फ्रिक्वेन्सी 100.1 MHz. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
7: आयुर्विश्व
8: आयुर्विश्व हेल्थ केअर
9: नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्मा.
10: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
11: नमस्कार.
10: सर या वेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन ऍलर्जी. आता ऍलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की ऍलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही किंवा औषधं घेतली तरी ऍलर्जी परत उद्भवतच राहते. यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो सांगा.
11: नक्कीच खूप सुंदर प्रश्न आहे कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या ऍलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात ऍलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला ऍलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला ऍलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे ऍलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
10: अच्छा श्रोते हो 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
2: डॉक्टर तुम्ही सांगताय स्किन ऍलर्जीज बद्दल.
11: ऍलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणांचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो, दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधीही उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग ऍलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर ऍलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात पण जेव्हा केव्हा त्या गोळ्यांचा शरीरावरचा परिणाम कमी होतो.

0: ऍलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त ऍलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार ऍलर्जी उत्पन्न होण्याची, ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो. पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली ऍलर्जी कंडिशन्स कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
1: अच्छा श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आयुर्विश्व हेल्थ केअर. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य.
4: श्रोतेहो नमस्कार. हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात मी किरण दहाळे आपलं स्वागत करतो. दर रविवारी या कार्यक्रमामध्ये अहिल्यानगरच्या स्वास्थ्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी आपण संवाद साधत असतो आणि या कार्यक्रमाला श्रोत्यांचा अतिशय उदंड असा प्रतिसादही लाभत आहे. आजही आपण असेच आपल्या मनातले 2 प्रश्न पाठक सरांना विचारणार आहोत. श्रोते हो, आपल्याला हृदय विकारासंबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. दर रविवारी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
5: सर नमस्कार.
6: नमस्कार किरण.
5: आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण मुख्यतः तरुण असतील, प्रौढ असतील यांच्या हृदय विकाराबद्दल बोललो. थोडस आपण आता लहान मुलांकडे जाऊया की लहान मुलांमध्ये जो हृदय विकार असतो त्याची काय कारण असतील.
6: बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये जो हृदयविकार असतो तो जन्मजात हृदयविकार ज्याला आपण म्हणतो, की हृदयामध्ये 4 कप्पे असतात आणि त्यांना सेपरेट करणारे 1-2 पडदे असतात. तर त्या पडद्यांना जर छिद्र असलं तर त्याला कंजनाइटल हार्ट डिसीज ASD म्हणजे एट्रियल सेप्टल डिफेक्ट किंवा VSD म्हणजे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असं त्याला म्हणतात. नंतर हृदयाकडनं ज्या रक्तवाहिन्या निघतात म्हणजे हृदयाकडनं जाणारी शरीराकडे जाणारी रक्तवाहिनी आओर्टा आणि फुफ्फुसाकडे जाणारी रक्तवाहिनी पल्मनरी आर्टरी ह्यांच्यामध्ये जर कनेक्शन असलं तर त्या टाईपचा हृदयविकार सुद्धा कंजनाइटल हार्ट डिसीजमध्ये म्हणजे लहान मुलांच्या हृदयविकारामध्ये कॉमन असतो. नंतर हजार जर डिलिव्हरी झाल्या तर त्याच्यामधल्या एखाद्या बाळाला कॉम्प्लिकेटेड हार्ट डिसीज सुद्धा असण्याची शक्यता असते. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची मांडणी चुकीची असणे किंवा हृदयाच्या ज्या झडपा असतात त्या डेव्हलपच न होणे. बऱ्याच वेळा हे हृदयविकार हे बाळ जन्मल्यानंतर 1-2 महिन्यात लक्षात येतात. कारण जो तपासणारे जे लहान मुलांचे डॉक्टर असतात त्यांना हे हृदय तपासताना त्यातनं वेगळा आवाज येणे ज्याला आम्ही मरमर असं म्हणतो त्यातला ते लक्षात येतं. आणि जर अशा प्रकारचा आवाज आला तर मग अशा रुग्णांचं एक कलर डॉपलर म्हणून एक अतिशय सिम्पल टेस्ट केली जाते आणि कलर डॉपलर टेस्टमध्ये 99% आपल्याला हे निदान मिळू शकतं की कुठल्या प्रकारचा हृदयविकार आहे. काही रुग्णांमध्ये मग जर यातनं पुरेशी माहिती मिळाली नाही तर मग एक ट्रान्स इसोफेजियल इकोकार्डिओग्राम म्हणजे तोंडात नळी घालून इकोकार्डिओग्राम करणे किंवा मग एक कॉन्ट्रास्ट एनहान्स CT स्कॅन म्हणजे रुग्णाला छोटस कॉन्ट्रास्टचं इंजेक्शन देऊन त्याचा हृदयाचा CT स्कॅन करणे किंवा कार्डियक MRI करणे यासारख्या टेस्ट केल्या जातात. आणि हृदयविकाराचं काय स्वरूप आहे हे व्यवस्थित माहिती करून घेतलं होतं. बऱ्याच वेळा अशा रुग्ण

0: आजारांना औषधांवर ते बरे होऊ शकतात. म्हणजे जर अगदी छोटीशी छिद्र असली तर ती बुजण्याचा चान्स हा चांगला असतो. म्हणजे साधारण 1 ते 2 वर्षात 3 वर्षात ही छिद्र बुजतात आणि मग नंतर पेशंटला कुठलाही त्रास राहत नाही. पण दुर्दैवाने काही पेशंट असे असतात की ज्यांच्यामध्ये हे डिफेक्ट्स हे तसेच राहतात, हे बुजत नाहीत.
1: अच्छा.
0: म्हणजे नॅचरल ग्रोथमध्ये ते बुजत नाहीत आणि जर ते बुजले नाहीत मग त्याला आपल्याला उपचार हे कारण गरजेचं असतं. छोटी छोटी जी छिद्र असतात म्हणजे एट्रियल सेप्टल डिफेक्ट असला किंवा व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असला किंवा दोन रक्तवाहिन्यांमधलं कनेक्शन असलं तर त्याला पायातनं छोटे छिद्र छत्रीसारखा एक डिव्हाइस असतो तो घालून तो बंद करता येतो. याला आम्ही डिव्हाइस क्लोजर असं म्हणतो. पण जर मोठे डिफेक्ट असले किंवा कॉम्प्लेक्स काहीतरी कंजनॅटल हार्ट डिसीज असला तर मात्र त्याला ओपन हार्ट सर्जरी शिवाय पर्याय नसतो. मग ती ओपन हार्ट सर्जरी त्या मुलांमध्ये करणं हे जिकिरीचं असतं. म्हणजे 25 वर्षापूर्वी तर अशा रुग्णांची ते जोपर्यंत 10 किलोचे होत नाहीत तोपर्यंत सर्जरी करतच नव्हते. पण आता 5-4 किलोच्या रुग्णांची सुद्धा सर्जरी करतात आणि सुदैवाने पुण्यामध्ये काही अशी सेंटर्स आहेत किंवा बँगलोरमध्ये काही अशी सेंटर्स आहेत, मुंबईत अशी काही सेंटर्स आहेत, दिल्लीत अशी काही सेंटर्स आहेत, चेन्नईमध्ये अशी काही सेंटर्स आहेत की अतिशय चांगल्या पद्धतीने अशा रुग्णांवर ते उपचार करतात. म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगू शकतो नारायण हृदयालय यासारखं एक जे हॉस्पिटल आहे ते अतिशय माफक दरामध्ये लहान मुलांवरती उपचार करण्यासाठी जगभरात गाजलेलं आहे. त्यामुळे भारतामध्ये अशा रुग्णांची चांगली ट्रीटमेंट होते. इनफॅक्ट जे सगळ्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत म्हणजे बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल तिथनं रुग्ण ह्या प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी भारतात येतात आणि स्वतःची ट्रीटमेंट करून घेतात आणि ही भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे कंजनॅटल हार्ट डिसीज जर आपल्या बाळाला असला तर घाबरून जाण्याचं कारण नाही, तर त्याला अतिशय चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य त्या वेळी योग्य ती ट्रीटमेंट, मग ती सर्जरी असेल तर सर्जरी जर आपण अवलंबली तर आपलं बाळ हे व्यवस्थित होऊन त्याच्या ॲडल्टहूडकडे मार्गक्रमण अतिशय सावधपणे आणि सुखरूपपणे करू शकतो.
1: सर, लहान मुलांचाच विषय चालू आहे आणि आपल्या विषयाला अनुसरून लहान मुलांमध्ये सुद्धा आता मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे, तर याबद्दल आपल्याला काय सांगता येईल पालकांना?
0: लहान मुलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण तर वाढलेलं आहेच आहे, पण त्यापेक्षा मला असं वाटतं की जास्त वाढले ते इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण. म्हणजे लहान मुलांमध्ये वजन जास्त असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जर तू कुठल्याही एखाद्या प्रायव्हेट शाळेत गेलास तर तिथली भरपूर मुलं तुला ही ओव्हरवेट दिसते. त्याच्यामुळे त्यांना ज्या प्रकारे खाणं मिळतं एक तर त्यांच्या जेवणामध्ये किंवा साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं.
1: बरोबर.
0: म्हणजे साखरेचं प्रमाण इतकं जास्त असतं किंवा मुलं कोल्ड्रिंक्स पितात. तुला माहिती नाही किरण, 200 ml कोल्ड्रिंक जे आपण बघतो बाजारामध्ये त्या एका 200 ते 250 ml कोल्ड्रिंक मध्ये 7 ते 8 चमचे साखर असते.
1: बापरे.
0: त्याच्यामुळे एक जर कोल्ड्रिंक त्या मुलांनी पिलं त्यातला मिळणारा साखरेचं प्रमाण हे भयानक आहे, भयानक. नंतर गोळ्या, चॉकलेट्स, आईस्क्रीम्स, ही सगळी जी जंक फूड्स आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात साखर असते आणि शुगर ॲडिक्शनच या प्रकारे त्या मुलांमध्ये क्रिएट केलं जातं आणि ती मुलं ते खात राहतात आणि त्याच्यामुळे त्यांची वजनं वाढत राहतात. अशी जी मुलं असतात त्यांना खरं तर पालकांनी वेळेत जागृत होऊन त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे, म्हणजे त्यांना साखर न खाण्यासाठी उद्युक्त करणे, त्यांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करणे, मला असं वाटतं ही त्यांच्या प्रति अतिशय मोठी जबाबदारी आहे. जसा आपला मुलगा चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे असं पालकांना वाटतं त्याचप्रमाणे त्याची हेल्थ पण चांगली राहिली पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं विचार करून त्या दृष्टिकोनातनं पावलं टाकणं हे मला असं वाटतं अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजे मोबाईलचा वापर मुलांनी किती करावा याबद्दल पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. आपला मुलगा हा मैदानावर खेळायला जातो का, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा ज्याचा ॲरोबिक व्यायाम ज्याला आम्ही म्हणतो की ज्याच्यामुळे हृदयाची गती वाढते, म्हणजे चालणे, पळणे, पोहणे, स्विमिंग, सायकलिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, अशा प्रकारचा कुठला व्यायाम आपला मुलगा किंवा मुलगी करते का नाही याकडे ह्या प्रश्नांची उत्तरं पालकांना मनात घोंगावली पाहिजेत.
1: बरोबर.
0: जसे त्यांच्या अभ्यासाबद्दल ते जागरूक असतात तसंच याही गोष्टीबद्दल जागरूक होण्यासाठी

0: वेळ ऑलरेडी आलेली आहे.
1: आता विषय मुलांचा चालू आहे तर आणखी एक प्रश्न असा आहे, मोबाईल समोर ठेवून खायला घालणे याच्यामध्ये पालकांच्या बऱ्याच चुका होत आहेत, तर थोडस पालकांना मार्गदर्शन होईल असं आम्हाला अपेक्षित आहे.
0: नाही, पालकांना बेसिकली कसं आहे की आपल्याला सगळ्यांना वेळेचं भान हे ठेवूनच काम करायला लागतं, पण आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण मुलांवर अन्याय करतो का काय, ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पालकांनी स्वतःच्या मनात देणं गरजेचं आहे की आपण व्हॉट्सअपवर किती स्वतः वेळ घालतोय आणि आपण मुलांना जेव घालण्यात किती वेळ घालतोय, आणि याचं व्यस्त तर प्रमाण नाही ना की मुलांनी पटपट खावं याच्यासाठी आपण त्याच्यासमोर मोबाईल ठेवतोय आणि उरलेला वेळ आपण इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर स्वतः खर्च करतोय, असं तर होत नाहीये ना. ह्या गोष्टीचा प्रत्येक पालकांनी विचार करणं गरजेचं आहे, कारण जसं आपण म्हणतो की मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन आहे तसं ते पालकांमध्ये पण खूप जास्त प्रमाणात दिसतंच, आणि ते जर कमी करून आपला जर क्वालिटी टाइम ज्याला आपण म्हणतो की चांगला वेळ जर आपण आपल्या मुलांसोबत घालवला तर त्यांना तर त्याचा फायदा होईलच पण आपल्यालाही त्याचा फायदा होईल, ही वस्तुस्थिती प्रत्येक पालकांनी स्वतःच्या मनाशी जाणणं हे गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण मुख्यत्वे लहान मुलांबद्दल बोललो आणि ते अतिशय गरजेचं होतं, याबद्दल मी डॉक्टरांचे विशेष आभार मानतो. अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हृदय स्वास्थ्य ऐकत राहा दर रविवारी याच वेळेला. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला ऍडव्हाइस पब्लिसिटी यांनी. या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपद्वारे जरूर कळवा. संपर्क किरण डहाळे, मोबाईल 820-888-34-77. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 820-888-34-77.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात हृदय स्वास्थ्य,
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात. तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट, शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
3: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 0241-235-35-15.
5: मोबाईल 960-44-988-36.
7: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
8: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
7: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
8: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
7: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
8: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
9: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
10: गुंतवणूक तसंच आर्थिक घडामोडींवर भाष्य करणारा कार्यक्रम रिलायबल इन्व्हेस्टमेंट्स अर्थ जगत महिन्याच्या 1, 3 आणि 5 मंगळवारी सकाळी 9:30.
11: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
10: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
11: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
10: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
11: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: किसानों की आय बढ़ाने और कीमतों पर नियंत्रण के लिए प्याज का खरीद मूल्य 13% बढ़ाकर 2,125 रुपए प्रति क्विंटल किया। प्रधानमंत्री मोदी की ऑस्ट्रेलिया यात्रा से पहले ऑस्ट्रेलिया के प्रधानमंत्री एंथनी अल्बनीज ने प्रमुख आर्थिक साझेदार के रूप में भारत की सराहना की। देश के अधिकांश हिस्सों में अगले कुछ दिन तक बारिश जारी रहने का अनुमान और फ्रांस और मोरक्को फीफा फुटबॉल विश्व कप के क्वार्टर फाइनल में पहुंचे। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। सकाळचे 8:15 वाजलेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही।
2: श्रोते हो नमस्कार। मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅककेअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी। सर, मला आजच्या भागात तुम्हाला हे विचारायचं की प्रोस्टेट म्हणजे नेमकं काय आणि प्रोस्टेटचा आजार होतो किंवा प्रोस्टेटचं ऑपरेशन करावं लागतं बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये आढळतो, तर काय सांगाल त्याबद्दल?
3: प्रोस्टेट ही एक पुरुषांमध्येच फक्त आढळणारी ग्रंथी आहे। मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर, आपलं एक फनेल शेप्ड असतं म्हणजे नरसाळ्याच्या आकाराचं, जिथून लघवी बाहेर पडते तिथे एक ग्रंथी असते, त्याचं नाव प्रोस्टेट। ही सगळ्याच पुरुषांमध्ये असते, पण जसं वय वाढत जातं तशी त्याची साईज वाढते आणि म्हणून मग हे लघवी करण्याचे त्रास चालू होतात। वाढ होते ती प्रोस्टेटच्या कॅन्सरमध्ये पण होऊ शकते आणि कॅन्सर नसूनही वाढ होऊन त्रास होऊ शकतो।
2: बरोबर, पण प्रोस्टेटच्या या ग्रंथी वाढतात म्हणजे नेमकं होतं काय?
3: प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची आणि त्याचे त्रास होण्याचे मुख्यतः कारण अनुवंशिकताच आहे। तर जर कुणाच्या घरी वडील आजोबा असे कुणाला तरी प्रोस्टेटचा आजार झालेला असेल, ऑपरेशन झालेला असेल, तर त्यांनी थोडी अधिक काळजी घ्यावी, लवकर ट्रीटमेंट घ्यावी।
2: बरोबर, पण या प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली आहे हे कसं ओळखायचं, काही लक्षण असतील ना?
3: तर प्रोस्टेट ग्रंथीचे लक्षण एकतर लघवी करायला खूप सारखं जावं लागतंय, दर एक तासाला अर्ध्या तासाला लघवी करायला जावं लागतंय, थोडी थोडीच लघवी होते।
2: अच्छा।
3: किंवा रात्री झोपेतून खूप वेळेस उठावं लागतं, म्हणजे 2 पेक्षा जास्त वेळ जर उठावं लागत असेल तर आपण नक्कीच डॉक्टरला भेटायला पाहिजे। तिसरं की लघवी करायची इच्छा झाली तर थांबवता येत नाही आणि लगेच पळत जावं लागतंय, किंवा कधी कधी बाथरूम पोहोचायच्या आधीच लघवी होऊन जाते कपड्यामध्ये।
2: ओके।
3: लघवीची धार कमी होते म्हणून मग जोर करावा लागतो, लघवी थांबून थांबून होते, किंवा कधी कधी लघवी लाल होते म्हणजे रक्त जातं लघवीमध्ये, रक्ताच्या गाठी पण जाऊ शकतात।
2: बर।
3: आणि लघवी करायला आग होते कधी कधी। तर हे सगळे लक्षणं आहेत, हे जर आढळले, हे सगळेच नाही पण एखाद दोन जरी आढळले तरी तुम्ही डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्यायला पाहिजे।
2: बर बर, परंतु प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथींचा आजार आहे एखाद्या रुग्णाला, त्याचं निदान कसं केलं जातं?
3: निदान तर आम्ही डॉक्टर पेशंटला हे सगळे प्रश्न विचारून त्याचं काय कॉम्बिनेशन आहे, वय काय आहे, अशा बऱ्याच गोष्टी बघून मग ठरवतो की नेमका प्रोस्टेटमुळेच त्रास आहे की काही दुसऱ्या कारणामुळे आहे।
2: अच्छा।
3: आणि मग प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी करतो ओपीडी मध्येच।
2: बर बर,
3: मग सोनोग्राफी आणि काही ब्लड टेस्ट करून घेतो, त्याच्यामध्ये कळतं की प्रोस्टेटची साईज काय, नेमकं त्याच्यामुळे त्रास होणाऱ्या गोष्टी आहेत की नाही।
2: ओके।
3: आणि त्याच्यावरून आपण काय उपचार घ्यायचा हे ठरवतो।
2: बरोबर, पण मग प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली, निदान झालंय की प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली, तर मग त्याच्यावर उपचार काय, की डायरेक्ट ऑपरेशनच?
3: म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे म्हणून ऑपरेशनच करायला पाहिजे असं बिलकुल नाही। सोनोग्राफीमध्ये असे खूप मोठे दिसणारे प्रोस्टेटला सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही ऑपरेशन नाही सांगत।
2: बर।
3: औषधोपचाराने सुद्धा पेशंट एकदम नीट होतात।
2: अरे वा।
3: तर मुख्यतः उपचार प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारांचा औषधांनीच होतो। एक गोळी दिवसातून एक वेळेस खावी लागते।
2: बर।
3: आणि 80-90% पेशंट त्यावरच बरे होतात।
2: बर।
3: 10% लोकांना फक्त प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन करावं लागतं, एक तर त्याच्यामुळे काहीतरी कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे करावं लागतं।
2: अच्छा।
3: किंवा औषधांनी फारसा फरक पडत नाहीये त्याच्यामुळे ऑपरेशन करावं लागतं।
2: बर, पण मग हे ऑपरेशन कशा पद्धतीने केलं जातं?
3: बर, ऑपरेशन पण दुर्बिणीने होतं, म्हणजे टाके वगैरे अजिबात पडत नाही, पेशंट 1-2 दिवसात घरी जाऊ शकतो, ऑपरेशन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी चालता फिरता होतो। खूप पूर्वी प्रोस्टेट ग्रंथीचे टाक्याचे ऑपरेशन व्हायचे पण तेव्हा कॉम्प्लिकेशन रेट खूप होता, म्हणजे ब्लीडिंग खूप व्हायची, रक्त द्यायला लागायचं।
2: बर।
3: तर आजकाल आपल्याकडे आता आपण दुर्बिणीचं ऑपरेशन करतो सगळे, म्हणून कॉम्प्लिकेशन रेट खूपच कमी आहे, ब्लड द्यायची कशीच गरज पडत नाही।
2: बर।
3: आणि पेशंट पण खूप लवकर घरी जातात।
2: वा।
3: आणि काम पण लवकर चालू करू शकतो। अजून एक महत्वाची गोष्ट आहे की प्रोस्टेट ग्रंथीचे जे त्रास होतात ते

0: नेमकं प्रोस्टेटचा कॅन्सर वाढल्यामुळे झालेत की साधारण प्रोस्टेट वाढल्यामुळे झालंय हे डॉक्टरांनी ठरवणं गरजेचं आहे. पण आपल्याला फार त्याची भीती वाटायची गरज नाही, कारण इंडियन पॉप्युलेशनमध्ये असंही प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. पाश्चात्य देशामध्ये खूप जास्त आहे. आणि प्रोस्टेट कॅन्सर जरी झाला तरी त्याच्यावर उपचार खूप चांगले आहेत, जेणे की पूर्ण बरे होऊ शकतात पेशंट. तर म्हणून त्याच्याबद्दल घाबरून जायची गरज नाही, एवढंच की लवकर उपचार घेऊन लवकर डॉक्टरना दाखवून त्याचे लवकर उपचार चालू केले पाहिजेत.
1: बरोबर.
0: सो बी हेल्दी, बी हॅपी. थँक्यू.
1: तर श्रोते हो, हे होते मॅक्युअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीद. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक्युअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात मॅक्युअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:20 आणि 26 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत नाट्यसंगीत,
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात. तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
3: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
5: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
6: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
7: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
8: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
8: मॅक्युअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा खाडीलकर यांनी गायलेलं धाडीला राम तिने कावनी. नाटकातलं राजा बढे यांचं पद, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण धाडीला रामतीने एका वनी या नाटकातलं आशा खाडीलकर यांनी गायलेलं राजा बढे यांचं पद ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
3: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-36.
5: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
7: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमते पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 to 3 PM.
8: संपर्क 70-286-88-891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

श्रोतेहो मानापमान नाटकातलं पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद होतं आणि संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं. याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजतायत. मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजी सेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवेत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात येईल. डॉक्टर जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युअल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60,000 किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून

या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI ने काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAI संचालक डॉक्टर रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 7 गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 6 गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 आणि 99 वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 आणि 205 वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष

0: परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट, आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरंशेक मेगाहर्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालमेळा. आज यात ऐकूयात श्री नवनाथ विद्यालय करंजी तालुका पाथर्डी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विविध गुणदर्शन. सादर करते सुदाम बटुळे.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या बालमेळा कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या देशप्रेम, सृजनशीलता आणि सामाजिक भान या गुणांचा एक सुंदर संगम आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमाचं सादरीकरण केलं आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर संचलित श्री नवनाथ विद्यालय करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या विद्यालयातील विद्यार्थी. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत प्राचार्य श्री संजय म्हस्के सर आणि पर्यवेक्षक श्री पुजारी सर. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि संचलन केलं आहे महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त प्रेरणादायी शिक्षिका सौस्वाती किशोर अहिरे यांनी. आजच्या या कार्यक्रमात आपल्याला ह्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे देशभक्तीपर भाषण, हृदयस्पर्शी कविता, समाज प्रबोधनात्मक नाटिका आणि देशभक्तीपर गीतांचा मनमोहक संगम. चला तर मग आजच्या या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण ह्या ठिकाणी सुरुवात करूया. तर आजच्या या कार्यक्रमात सुरुवात करत आहोत देशभक्तीपर प्रभावी भाषणाने. आपले विचार प्रभावीपणे मांडणार आहेत कुमारी अकोलकर दिव्या दादासाहेब.
1: नमस्कार, आज मी तुमच्या समोर उभा आहे एका अशा विषयावर बोलण्यासाठी जो माझ्या मनाच्या तळाशी खोलवर रुजलेला आहे. तो विषय आहे देशभक्ती. हो, देशभक्ती एक असा शब्द ज्यामध्ये शेकडो वर्षांची वेदना आहे, बलिदान आहे, त्याग आहे आणि तरीही न थकणारा न झुकणारा आत्मसन्मान आहे. देश म्हणजे केवळ भूखंड नाही, फक्त एक नकाशा नाही, फक्त तिन्ही रंगांचा झेंडा नाही. देश म्हणजे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे, भावना आहे, अस्तित्व आहे. माझ्या मनात नेहमी एक चित्र उमटतं, एका सैनिकाचं जो रणभूमीवर उभा आहे. त्याच्या छातीत गोळ्या घुसतात पण तो एक इंचही मागे हटत नाही. त्याच्या ओठांवर शेवटचे शब्द असतात, भारत माता की जय. त्या एका क्षणात त्या जवानाचं अख्खं आयुष्य संपतं आणि आपल्या देशाची प्रतिष्ठा अबाधित राहते. त्याच्या त्या एका बलिदानामध्ये समावलेलं असतं त्याचं बालपण, त्याच्या आईचे अश्रू, त्याच्या वडिलांचा घाम आणि त्याच्या भावंडांचे स्वप्न. पण तो सगळं काही विसरतो कारण त्याला फक्त एकच आठवतं, माझा देश. मित्रांनो, शहीद झालेला जवान केवळ मृत्यू पावलेला नसतो, तो एक अमर कथा बनतो. तो इतिहासात नाव नसतो तर रक्तात उमटलेलं स्मरण असतो. ज्यावेळी त्या जवानाच्या घरी बातमी जाते आपला मुलगा शहीद झाला, त्यावेळी एक आई दारात उभी राहून थरथरते. तिच्या हातातून तिच्या लेकराचा फोटो खाली पडतो, तिच्या डोळ्यांतून पाणी उसळतं पण तिच्या चेहऱ्यावर अभिमान असतो. ती म्हणते, हो, माझा मुलगा शहीद झाला पण देशासाठी गेला. त्या एका वाक्याने काळीज चिरतं. तीच आई जिने 9 महिने पोटा

0: वाढवलेलं मूल तीच आई जी प्रत्येक दिवशी देवासमोर हात जोडून त्याचं रक्षण मागत होती, ती आता देवाला म्हणते, तुझ्याकडे परत गेला माझा राजा, पण तो आता एका मोठ्या देशाचा अभिमान आहे. वडील काही बोलत नाहीत, ते फक्त एकटक तिरंग्याकडे पाहत राहतात, ज्यामध्ये त्यांचा मुलगा गुंडाळलेला असतो. ते झुकतात आणि मातीला नमस्कार करतात. त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, पण त्यात शोक नाही, त्यात फक्त एक शब्द असतो, गौरव. या सर्व गोष्टी ऐकताना बघताना माझ्या मनात एकच प्रश्न येतो, आपण सुद्धा काहीतरी देऊ शकतो का देशासाठी? आपण जवान नाही, आपल्याकडे बंदूक नाही, रणभूमी नाही, पण आपल्याकडे मन आहे, कर्तव्य बुद्धी आहे, देशप्रेम आहे. आपण शिक्षक आहोत, आपण मुलांना भारताच्या इतिहासाची ओळख करून देऊ शकतो. जर आपण विद्यार्थी आहोत तर आपण शिकून भारताची प्रगती करू शकतो. जर आपण शेतकरी आहोत तर मातीतून अन्न देऊन देशाला जगवू शकतो. कारण देशसेवा ही केवळ रणांगणात होत नाही, ती प्रत्येक क्षेत्रात होते. कधी विचार करा, आपल्याला पावसात छत्री लागते, थंडीमध्ये स्वेटर लागतो आणि उन्हात सावली लागते, पण त्या सैनिकाला फक्त एकच गोष्ट लागते, भारताचा झेंडा. त्याच्या छातीवर असतो तिरंगा आणि त्याच्या मस्तकावर असते शौर्याची तेजमालिका. आपण स्वतंत्र आहोत, बोलू शकतो, जगू शकतो, हे फक्त अशा लोकांमुळे शक्य झालंय जे स्वतःच्या जीवनाला अलविदा म्हणाले. अशा वेळेस आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या अधिक तीव्रतेने जाणवतात. देशप्रेम म्हणजे उत्सवापुरतं नसावं, ते रोजच्या जीवनात दिसलं पाहिजे. देशप्रेम म्हणजे फक्त जय हिंद म्हणणं नाही, तर दररोज एक चांगली कृती करणं आहे. देशप्रेम म्हणजे आपल्या शाळेत, आपल्या शेतात, आपल्या कार्यक्रमात, आपल्या व्यासपीठावर मी भारतासाठी काम करते ही भावना जपणं आहे. म्हणून मी म्हणते, शब्द थांबतात तिथे शूर मनाची कहाणी सुरू होते. शब्द थांबतात तिथे शूर मनाची कहाणी सुरू होते. आईच्या कुशीतून निघते ते तिरंग्याच्या कुशीत विसावते. आईच्या कुशीतून निघते ते तिरंग्याच्या कुशीत विसवते. त्याच्या त्या शेवटच्या श्वासात भारत माता की जय असते, आणि आपल्या प्रत्येक श्वासात ही भावना असली पाहिजे. जय हिंद, जय भारत, वंदे मात.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत एक सुंदरशी देशभक्तीपर कविता. आपल्या मनाला भिडणारी, जाणीवा जागवणारी एक हृदयपरशी कविता ऐकणार आहोत, आणि ही कविता आपल्यासाठी घेऊन येत आहे कुमारी गीतांजली अकोलकर. देशभक्ती ही फक्त भावना नाही, ती जीवन पद्धती आहे, ही सांगणारी छानशी एक कविता.
2: शब्द थांबतात तिथे, शब्द थांबतात तिथे जिथे शूर मनाची कहाणी सुरू होते. आईच्या कुशीतून निघून तो तिरंग्याच्या कुशीत विसावतो. आईच्या कुशीतून निघून तो तिरंग्याच्या कुशीत विसावतो. आईने दिला होता झोका आणि देशाने दिली रणभूमी. आईने दिला होता झोका आणि देशाने दिली रणभूमी. पोटासाठी नाही मातीसाठी घेतली बंदूक उमी, मातीसाठी घेतली बंदूक उमी. घराचं दार अजून उघडच आहे, घराचं दार अजून उघडच आहे. आई दरवाजाकडे पाहते रोज, आई दरवाजाकडे पाहते रोज. तिच्या डोळ्यात एक प्रश्न असतो, तिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न असतो, माझा राजा आजही येईल का ओज, आजही येईल का ओज. त्याच्या पावलांचा आवाज आता केवळ आठवणीत उमटतो, त्याच्या पावलांचा आवाज आता केवळ आठवणीत उमटतो. त्याचा हसरा चेहरा आता फोटोमध्येच जगतो, फोटोमध्येच जगतो. त्याच्या छातीत गोळ्या घुसल्या, त्याच्या छातीत गोळ्या घुसल्या, पण तिरंग खाली झुकला नाही. शेवटचा श्वास घेता घेता म्हणाला, शेवटचा श्वास घेता घेता म्हणाला, भारत माता की जय, भारत माता की जय. त्या आईला सलाम, त्या आईला सलाम. ती आई अजूनही वळणावर पाहते, दर शहीदाच्या पार्थिवाला आपल्या पोटी मानते. माझा नाहीतर काय झालं, माझा नाहीतर काय झालं, पण त्याच्यासारखं एक माझा आहे असं म्हणते, त्याच्यासारखं एक माझा आहे असं म्हणते. देशासाठी वाहिलेलं ते बलिदान, देशासाठी वाहिलेलं ते बलिदान कोणत्याही ऋणाने ते फेडता येणार नाही. म्हणूनच या मातांच्या, या शूरांच्या त्यागाला साष्टांग नमस्कार थांबत नाही, साष्टांग नमस्कार थांबत नाही. भारतासाठी रक्त सांडणाऱ्यांना आणि अश्रू सांडणाऱ्यांनाही, भारतासाठी रक्त सांडणाऱ्यांना आणि अश्रू सांडणाऱ्यांनाही एकच सलाम, एकच सलाम. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत.

बालमित्रांनो, आता आपल्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येत आहे पारंपरिक अशी गवळण. आपल्या ग्रामीण संस्कृतीचा हा वाहणारा झरझर झरा आहे. गोड साज सुंगार आणि भक्तिभाव व्यक्त करणारी ही पारंपरिक गवळण आपल्यासाठी घेऊन येत आहे कुमारी विद्या आदिनाथ काकळे आणि ऋतुजा संतोष भाकरे. आणि ह्या विद्यार्थिनींना सात संगत दिली आहे विद्यालयातील गीतमज्जा विद्यार्थ्यांनी.

0: यानंतर आपल्यासमोर एक छानशी नाटिका सादर होत आहे. बघा, मोबाईलचा अतिरेकी वापर किशोरवयीन मुलामुलींचं गुंतवून टाकणं असा हा विषय आहे. या सध्याच्या वास्तवाला आरसा दाखवणारं नाटक आपण ऐकणार आहोत. आई आणि किशोरवयीन मुलीमधील संवाद या स्वरूपातच सादर होणार आहेत हे नाटक, जे आपल्याला विचार करायला भाग पाडेल. आणि यासाठी या नाटकामध्ये भूमिका साकारत आहे, आर्याच्या भूमिकेमध्ये आहे कुमारी धनश्री गोरडे आणि आईच्या भूमिकेत आहे आकांक्षा सरोदे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात, आपण ऐकूयात ह्या ठिकाणी छानसं समाज प्रबोधनपर नाटक, मोबाईलच्या जंजाळात अडकलेली आजची तरुणाई.
1: काय बाई, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना इन्स्टावर हजारो फॉलोअर्स आहेत आणि मी अजूनही आईच्या या सशर्त मोबाईलवरच. रात्री 9 नंतर फोन बंद कर, स्टेटस काय टाकलंस, आईचे ते हजारो प्रश्न. आईला तर ना काही समजतच नाही बघ. आईला काय माहिती मी ते एकटी नाहीये, ती श्रद्धा बघ तिच्या फोटोवर हजारो लाईक्स आहेत आणि मी तर इथे आईच्या नजरेच्या संजाळात अडकलेली. थांब, आज ना मी इंस्टाग्रामच उघडते.
2: आर्या, हे आर्या, आर्या बाई, ह्या मुलीला ना आवाजच ऐकू येत नाही, काय करावं ह्या मुलीचं? आर्या, फोनवर किती वेळ घालवते, डोळ्यांना त्रास होईल ग, अभ्यास काय म्हणतो?
1: ए आई, काही आईची कटकट, काय सतत अभ्यास अभ्यास करत असतेस कधी पण? आणि थोडं हळू आवाजात बोल ना. तसं पण मी माझा सगळा अभ्यास आत्ताच ChatGPT वरून पूर्ण केलाय. हे बघ, मी आत्ताच इंस्टाग्राम उघडलंय आणि लगेच मला 8 जणांच्या रिक्वेस्ट देखील पडल्यात.
2: अगं काय ही मुलगी, मला तर कधी हिच्या हातात पुस्तकं दिसत नाही, निस्ता फोन फोन.
1: अगं आई, तू अजूनही भूतकाळातच आहेस बघ. पण तुला हे तरी माहिती आहे ना की आजच्या या औद्योगिकीकरणाच्या युगात सर्वजण मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करतात. मग मी केला म्हणून त्यात काय झालं?
2: हो बाई, आम्ही होतो पण अशी तुमच्यासारखी लोकांची बरोबर नव्हतो करीत.
1: ते जाऊ दे. हे बघ आई, नवीन ट्रेंड आलाय रील्सवर, माझ्या सगळ्या फ्रेंड्सने केलाय, बघ आता मला पण करायचंय बघ शूट.
2: ट्रेंड्स माग लागून अभ्यास माग पडलाय तुझा. कालची गणितच टेस्ट 5 पैकी 2 मार्क, हे काय होत?
1: तू आणि तुझे मार्क्स

0: सगळ्यांना ना तर सोशल मीडिया असतं बघ आई.
1: आर्या बाळा, सोशल मीडिया म्हणजे आयुष्य नाही, त्या सोशल मीडियामुळे तुझं भान हरपलंय.
0: आई तू फार काळजी करतेस ग माझी, पण माझा कंट्रोल माझ्यावर आहे.
1: आर्या तुझा कंट्रोल तुझ्यावर नाही, तर मोबाईलच तुझ्यावर कंट्रोल घेतोय.
0: पण आई सगळेजण हेच करतात, मग मी केलं म्हणून काय झालं ग?
1: सगळे करतात हे कारण नसतं ग, तुझा स्वतःचा विचार करावाच लागेल. स्वतःसाठी किती वेळ, मोबाईलसाठी किती वेळ आणि अभ्यासासाठी किती वेळ.
0: तुझं खरंच आहे बघ आई, पण कधी कधी ना खूप एकटसं वाटतं बघ, आणि म्हणून मग त्यावेळी मोबाईलमध्ये मन रमवावं लागतं ग.
1: एकटं वाटल्यावर मोबाईल नव्हे तर आई जवळ घे. मोबाईल ऐकणार नाही पण आई समजून घे.
2: दुसऱ्या दिवशी सकाळी,
0: आई भाजी काय बनव ग?
1: काय ग आर्या, आज मोबाईल नाही.
0: मोबाईलपेक्षा तू आणि माझं आयुष्य जास्त महत्वाचं वाटायला लागलंय बघ आई मला आता.
1: शाब्बास बाळा, खरं सुख याचं नाव आहे नातं.
2: आपलं आयुष्य स्वतःच्या हातात ठेवा, मोबाईलच्या नव्हे.
0: मैत्रिणींनो, खरं प्रेम फोनमध्ये नाही, ते आपल्या आईच्या डोळ्यात आहे. थोडा वेळ तिच्यासाठीही काढा, कारण सोशल मीडियाने जरी आपल्याला लाईक्स दिले तरी पण आईने आपल्याला जीवन दिलं. मग काय बालमित्रांनो, आज पासून मोबाईलला नाही मानायला शिका.
1: मोबाईलला गरजे इतकाच वापरा,
0: कारण मोबाईलपेक्षा महत्वाचे आपले कुटुंबीय असतात.
3: बालमित्रांनो, आजपासून मोबाईलला हात लावायचा नाही, आणि जर तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर त्या मोबाईलचं तुम्ही टायमिंग किंवा वेळ सेट करून ठेवा. 10 मिनटं, 5 मिनटं अभ्यासासाठी किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता, पण मोबाईलच्या आहारी तुम्ही जाऊ नका. तर यानंतर बालमित्रांनो, आपण कार्यक्रमाच्या अखेरीस एक छानसं समूहगीत ऐकणार आहोत. देशासाठीच्या भावना शब्दात गुंफलेल्या स्वरांमध्ये सजलेल्या एका देशभक्तीपर समूह गीतांचा आनंद आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. आणि गीताचे बोल आहेत, हा देश माझा, हा देश माझा. आणि हे गीत सादर करीत आहेत विद्यालयातील कुमारी गीतांजली जालिंदर अकोलकर, दिव्या अकोलकर, श्रद्धा अकोलकर, प्रियंका अकोलकर, आदिती अकोलकर, कुमारी विद्या काकळे, प्रतीक्षा गोरे, कुमारी ऋतुजा भाकरे, कुमारी अंजली दानवे, कुमारी सिल्विया गायकवाड, सेजल जुळे, कुमारी धनश्री गोरडे, कुमारी आकांक्षा सरोदे. चला तर आपण पाहूया. आणि बरं का मित्रांनो, या गीताला सात संगत दिलेली आहे गीतमंच्या विद्यार्थ्यांनी.

मग काय बालमित्रांनो, कसा वाटला आमचा हा जागर देशभक्तीचा, जाणीवेचा आणि जबाबदारीचा कार्यक्रम? तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा. धन्यवाद.

0: श्री नवनाथ विद्यालय करंजी तालुका पाथर्डी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आजच्या बालमेळा या कार्यक्रमात आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: वणक्कम.
6: नमस्कार.
7: नमस्कार.
5: राम राम.
6: अस्सलाम वालेकुम.
7: सत श्री अकाल जी.
8: या सर्वांचा अर्थ
5: एकच.
9: तिन्ही कॉलेजला
10: काळजी करू नकोस.
9: फीस पाहिलीस का?
11: हे काय कसे आहात?
9: काय झालं?
10: फीस अटेन्शन.
11: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल. ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
2: आरबीआय सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीचं गीत राम लखन या चित्रपटातलं. गात आहेत मोहम्मद अजीज, अनुराधा पौडवाल आणि नितीन मुकेश.

रामलखन चित्रपटातला मोहम्मद अजीज, अनुराधा पौडवाल आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले।
3: हॅलो हॅलो हॅलो,
2: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
3: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
2: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा,
1: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा। रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर।
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका। बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15।
6: तेव्हा श्रोतेहो, आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 9:15 या कार्यक्रम मालिकेत आज ऐकणार आहोत ॲडव्होकेट अभयराजे यांची वर्षा वांग।

यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता ऐकूयात राजा चित्रपटातला अलका याज्ञिक उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

0: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं राजा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिज ही कार्यक्रम मालिका.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
3: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
2: ज्ञान अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
3: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
2: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
3: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ॲडव्होकेट अभय राजे यांची वर्षा वांगर यांनी घेतलेली मुलाखत, आज भाग दुसरा.
2: श्रोतहो नमस्कार. आणि आजच्या अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतहो कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं आहे अभय कृष्णराव राजे यांना, जे आहेत प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर, तसंच MBA, LLB, LLAM अशा पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. घाटगे पाटील इंडस्ट्रीज कोल्हापूर, कायनेटिक इंजिनिअरिंग अहिल्यानगर, युनायटेड मेटलर्जिकलमध्ये विविध पदांवर, तसंच नंतर ट्युब्युलर कपलिंग अँड ऑटोकॉम्प प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुद्धा इथे संचालक म्हणून देखील औद्योगिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव आहे. मूलतः अभियंता, परंतु नंतर न्यायिक क्षेत्रात अहिल्यानगर सेशन्स न्यायालयामध्ये वकील म्हणून देखील ते कार्यरत आहेत. अहिल्यानगरमधल्या विविध आस्थापनांना तांत्रिक आणि न्यायिक क्षेत्रातील सल्लागार म्हणून ते सेवा देतात. त्यांनी रोटरी क्लबसारख्या संस्थांवर विविध पदं भूषवलेली आहेत. बाईक रायडिंग, ट्रेकिंगमध्ये देखील त्यांना विशेष आवड आहे. शिवाय काश्मीर ते कन्याकुमारी असा बाईक रायडिंगचा प्रवास त्यांनी केलेला आहे. तसंच 5,500 मीटर उंचीवर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ट्रेकिंगसुद्धा त्यांनी केलेलं आहे. 2021-2024 या कालावधीसाठी ते IEI अहिल्यानगर केंद्राचे मानद सचिव म्हणून देखील कार्यरत होते. तर सर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे.
4: धन्यवाद मॅडम.
2: विषयाला सुरुवात करताना मला असं विचारायचं आहे सर, की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रँचमध्ये कोणकोणते विषय शिकायला मिळतात?
4: खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आज आपल्या हातातला स्मार्टफोन असेल, घरातील स्मार्ट TV असेल, इंटरनेट, वायफाय आणि स्पेसमध्ये जाणारे सॅटेलाइट्स, हे जे काही मॅजिक आज आपण अनुभवतो त्यामागे संपूर्ण शास्त्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ज्याला आपण ENTC म्हणतो. या ब्रांचमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा मेळ असतो जो विद्यार्थ्यांना शिकायला मिळतो. एक इलेक्ट्रॉनिक्स, यामध्ये वेगवेगळ्या उपकरणांचे ब्रेन म्हणजे मायक्रोचिप्स, सेन्सर्स आणि सर्किट बोर्ड्स असे डिझायनिंग करायचे हे शिकवले जाते. आणि दुसरे कम्युनिकेशन सिस्टीम, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा, आवाज किंवा व्हिडिओ वायरलेस पद्धतीने कसा पाठवायचा याचं तंत्रज्ञान यात असतं. यामध्ये 4G, 5G, मोबाईल नेटवर्क, सॅटेलाइट आणि फायबर ऑप्टिक्स या विषयांचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट कसं बनवायचं आणि ते इंटरनेट किंवा नेटवर्कच्या माध्यमातून जगाशी कसं जोडायचं याचं परिपूर्ण ज्ञान म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
2: तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच्या

0: संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत?
1: नक्कीच तंत्रज्ञान वेगाने बदलते आणि त्यासोबत ENTC इंजिनिअरिंगसाठी नोकऱ्यांची अगदी नवीन क्षेत्र खुली झाली आहेत जी आजच्या युवकांसाठी खूप आकर्षित करणारी आहेत. यामध्ये ऑटोमोटिव इलेक्ट्रॉनिक्स, आजकालच्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर वापरले जाते, मग त्या इलेक्ट्रिकल गाड्या असो व स्वतः चालणाऱ्या गाड्या असो व आईस इंजिनच्या गाड्या असो. गाड्यांमधील सेन्सर्स, नेव्हिगेशन सिस्टीम आणि सुरक्षित फीचर्स डिझाईन करण्यासाठी कंपन्यांमध्ये ENTC इंजिनियर्सला मोठी मागणी आहे. तसेच बायोमेडिकल इलेक्ट्रॉनिक्स हे सुद्धा क्षेत्र आता पुढे येत आहे, ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे जसे की व्हेंटिलेटर्स, MRI मशीन्स किंवा डिजिटल एक्सरे हे सर्व इलेक्ट्रॉनिक्सवर चालते. संरक्षण आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा जर आपण विचार केला, ज्याला आपण एरोस्पेस अँड डिफेन्स म्हणतो, आपल्या देशामध्ये सॅटेलाइट्स, रडार सिस्टीम आणि प्रगत मिसाईल्स यांच्यातील जर अचूक संदेशवहन आणि वायरलेस सिस्टीम ENTC इंजिनियर्सच सांभाळतात असे मला वाटतं. त्यामुळे इस्रो, DRDO आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड यामध्ये सन्मानाचे करिअर घडवता येते.
0: यामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी काय काय संधी आहेत, काय काम करू शकतात विद्यार्थी?
1: होय, अगदी चांगल्या पद्धतीने ते स्वयंरोजगार करू शकतात. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आज अशा काही नवीन संधी निर्माण झाल्या आहेत ज्याचा विचार आधी आपण कधीच केला नव्हता. ड्रोन टेक्नॉलॉजी, म्हणजे आपण ज्याला ड्रोन स्टार्टअप म्हणतो, आज शेतीमध्ये कीटकनाशके फवारण्यासाठी, लग्न समारंभात फोटोग्राफीसाठी आणि सुरक्षेसाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे ड्रोन पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनवर चालणारे यंत्र आहे. तसेच सोलर एनर्जी आणि ग्रीन टेक कन्सल्टन्सी, आजकाल अनेक घरांवर आणि कारखान्यांवर सोलर पॅनल्स बसवले जातात. हे सोलर ग्रीड्स आणि इन्व्हर्टर सिस्टीम योग्य पद्धतीने मॅनेज करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान लागते, त्यामुळे ENTC हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये येतो. तसेच रोबोटिक्स आणि स्टेम एज्युकेशन अकॅडमी, आजकालच्या शालेय मुलांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग आणि सायन्स प्रॅक्टिकल शिकवण्याची खूप आवड असते. तुम्ही लहान मुलांसाठी रोबोटिक्स आणि IoT ट्रेनिंग सेंटर सुरू करू शकता.
0: हे झालं स्वयंरोजगाराविषयी. तर वेगवेगळ्या नोकरीच्या ज्या संधी आहेत, जसं की खाजगी क्षेत्रात असेल, सरकारी नोकरी असेल, तर त्या कशा मिळू शकतात?
1: नक्कीच, विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी खाजगी व सरकारी नोकऱ्यांचे वर्गीकरण आणि त्यांचे अचूक ठिकाणं हे माहीत असणे खूप गरजेचं आहे. खाजगी नोकरी, ज्याला आपण प्रायव्हेट सेक्टर असं म्हणतो, चिप डिझायनिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या, या कंपन्या बेंगलोर, पुणे आणि हैदराबाद सारख्या टेक हबमध्ये कार्यरत आहेत, या ठिकाणीही तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. तसेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, येथेही दररोज वापरली जाणारी गॅजेट्स आणि होम अप्लायन्सेस बनवण्यासाठीही आपल्याला नोकरी मिळू शकते. तसेच नेटवर्क ऑपरेटर कंपन्या, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणाऱ्या कंपन्या आहे, त्या ठिकाणीही तुम्हाला संधी मिळू शकते.
0: आणि सरकारी क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी कशा पद्धतीने मिळू शकतात?
1: सरकारी क्षेत्रात सन्मान, सुरक्षितता आणि देशसेवा करण्याची मोठी संधी आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, PSU आपण त्यांना म्हणतो, जसे की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भेल, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ECIL, तसेच HAL, या कंपन्या गेट परीक्षेच्या गुणांवर किंवा स्वतःची स्वतंत्र परीक्षा घेऊन इंजिनियर्स भरती करून घेतात. तसंच नागरी सेवा आणि रेल्वे, भारतीय रेल्वेच्या सिग्नलिंग आणि टेलिकॉम विभागात इंडियन रेल्वेज आणि प्रसारभारती, दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून आपण MPSCद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध तांत्रिक विभागामध्ये काम करू शकतो.
0: तर खाजगी किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात?
1: हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त पदवी असून चालणार नाही, तर बाजारात किंवा इंडस्ट्रीला काय हवे आहे हे समजून घेऊन तयारी करावी लागते. यासाठी मी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे उपाय सांगेन, ज्यामध्ये जर तुम्हाला प्रायव्हेट जॉब मिळवायचा असेल तर प्रॅक्टिकल आणि कोडिंग स्किल्सवर त्यांनी भर देणं गरजेचं आहे. ENTCच्या विद्यार्थ्यांना हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी C, C++, पायथॉन यासारखी कोडिंग भाषा आणि एम्बेडेड सी किंवा मेटलॅबसारख्या सॉफ्टवेअर्स आवर्जून शिकणे गरजेचे आहे. तसंच सर्किट डिझायनिंगचा सराव करणंही गरजेचं आहे. VLSI आणि PCB डिझायनिंगचे कोर्सेस त्यांनी करणं गरजेचे आहे. आणि सरकारी नोकरी

0: गव्हर्नमेंट जॉब मिळवायचे असेल तर गेट GATE ही परीक्षा देणं त्यांना बंधनकारक आहे. जर तुम्हाला इस्रो, DRDO किंवा भेल यासारख्या मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये क्लास वन ऑफिसर व्हायचे असेल तर कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून गेट परीक्षेची कसून तयारी त्यांनी केली पाहिजे.
1: नक्कीच खूप छान माहिती तुम्ही सांगितली. तर विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमध्ये शिक्षण झाल्यावर बाहेरील देशांमध्ये कुठे आणि त्यांना काय काय संधी उपलब्ध आहेत?
0: खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. मी तर म्हणेन की आजच्या काळात परदेशात करिअर करण्यासाठी ENTC ही देशातील सर्वोत्तम ब्रांच आहे असं मला वाटतं. कारण संपूर्ण जग सध्या 5G, 6G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि सेमीकंडक्टर यात क्रांती करत आहे. प्रामुख्याने अमेरिका, ज्या ठिकाणी सिलिकॉन व्हॅली आहे, त्या ठिकाणी टेक इंजिनियर्सनी काम करणं हे त्यांचे स्वप्न असते. अमेरिकेत विविध कंपन्या आहेत, त्या ठिकाणी त्यांना संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच तैवान आणि दक्षिण कोरिया हे सुद्धा आज चिप कॅपिटल म्हणून संबोधले जाते. यामध्ये स्मार्टफोन असेल, कॉम्प्युटर असेल आणि गाड्यांसाठी लागणारे मायक्रोचिप्स असतील हे ते देश बनवतात. तसंच जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम आणि सिंगापूर या ठिकाणीही ॲटोमेशन आणि रोबोटिक्समध्ये जगातील अव्वल अशा चिप्स बनवले जातात. त्या ठिकाणीही चांगल्या नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात.
1: तर आजच्या अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेच्या या भागात आपण आलात आणि विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेत आज आपण ॲडव्होकेट अभयराजे यांची वर्षा वांगर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात.
3: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया.
4: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375.
5: डॉक्टर, कॅन्सरच्या वेगवेगळ्या उपचारासंदर्भात आपण गेल्या काही एपिसोडपासून बोलतोय. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही रेडिओथेरपी, रेडिएशन याबद्दल श्रोत्यांना माहिती दिली, पण कॅन्सरमध्ये आणखी एक उपचार पद्धती बरीच प्रसिद्ध आहे किंवा ऐकली जाते, ती म्हणजे किमोथेरपी. या भागात मला हेच विचारायचं आहे, किमोथेरपीबद्दल काय सांगाल?
6: सो किमोथेरपी म्हणजे फार विशेष काय नाही, लोक घाबरतातच जास्त नावाने. काही विशेष नसतं. सलाईन मध्ये आपण किमोचे इंजेक्शन टाकून देतो, तर बेसिकली नॉर्मल सलाईन जसं आपण घेतो तसंच ते सलाईन मध्ये आपण सुईनेच रक्तवाहिन्यांमध्ये आपल्याला दिलं जातं. सलाईन मध्ये इंजेक्शन टाकून दिलं जातात किमोचे. सो घेताना तर काहीच त्रास होत नाही आणि नंतर सुद्धा काही त्रास होत नाही. बेसिकली मळमळ उलटी वगैरे एक दोन दिवस वाटू शकतं, त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा आपण गरुड हॉस्पिटलने गोळ्या वगैरे देतो, तो सुद्धा त्रास कमी होतो. दुसरं म्हणजे किमोथेरपी काम कसं करतं हे जास्त महत्वाचं आहे. तर शरीरामध्ये कुठंही कॅन्सरच्या पेशी असतील तर त्याला शोधून किमोथेरपी मारून टाकतं कॅन्सर पेशींना. फक्त कॅन्सर पेशींना का बरं? कारण ते रॅपिडली डिवायडिंग होत असतात. तर किमोथेरपीला जे इंजेक्शन आहे ते बनवलेत यासाठी की ज्या एकदम रॅपिडली डिवायडिंग सेल्स आहेत त्या जाऊन शोधून मारल्या जातात. कारण त्यांच्या ज्या गुणधर्म असतात ते वेगळे असतात कॅन्सर पेशंटचे. अबनॉर्मल असतात DNA आणि रॅपिडली डिवायडिंग सेल्स असतात, तर ते शोधून मारले जातात. तर किमोथेरपी फक्त एकाच ठिकाणी एका गाठीवर असं काम नाही करत. शरीरात जिथे कुठे कॅन्सर पेशी पसरल्या आहेत तिथे सगळीकडे जाऊन रक्तवाहिन्यां थ्रू जाऊन आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होऊन तिथे ते कॅन्सर पेशींना मारून टाकतं नाही शकतं. तर किमोथेरपी हे बेसिकली एक सिम्पल ट्रीटमेंट आहे. लोकांनी त्यांच्या मनातली भीती पूर्णपणे काढून टाकली पाहिजे की बरेच पेशंट आम्हाला ओपीडी जर किमोथेरपी

0: शरीर जळेल का किंवा अशक्तपणा का, तसं काहीही होत नाही. सिंपल ट्रीटमेंट आहे, तुम्हाला एकच दिवस फक्त ऍडमिट व्हायला लागतं हॉस्पिटलमध्ये, आणि आज ऍडमिट उद्या डिस्चार्ज असं, किंवा चार काही केमो तर 4 तासात पण होऊन जातात, तर फार काही विशेष नाही. बस बाकी आपण अशक्तपणाला सलाईन घेतो तसंच त्याला समजायचं, विशेष घाबरायचे
1: अच्छा
0: कारण नाही. पण ट्रीटमेंट जी सांगितली आहे कॅन्सर तज्ज्ञांनी, त्यांच्या सल्ल्याने योग्य ती किमोथेरपी घेतली पाहिजे.
1: पण बऱ्याच वेळा असा एक संभ्रम असतो पेशंटमध्ये की केस जातात आणि मग ते परत येऊ शकत नाही, किंवा हे भ्रम काय आहेत हे दूर करा एकदा.
0: तर कॅन्सरच्या काही किमोथेरपीमध्ये फक्त केस जाऊ शकतात, सगळ्या कॅन्सरच्या किमोथेरपीमध्ये केसेस जात नाहीत. काही
1: बरोबर.
0: कॅन्सरचे जे औषध आहेत त्याचा गुणधर्म आहे एकदम रॅपिडली डिव्हायडिंग सेल्स जातात, म्हणजे काय
1: तेही
0: त्यासोबत.
1: त्या काळापुरते परत ते
0: हां
1: रिकवर होतात.
0: हां एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे की काही ठराविक ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरी कॅन्सरच्या किमो आहेत किंवा अजून एक दोन आहेत, त्या किमोमध्ये केस जाऊ शकतात. पण ते जसं किमो संपली त्याच्या नेक्स्ट डेपासनं सगळे केस परत यायला लागतात आणि पूर्णपणे केस परत येतात. तर
1: बरोबर.
0: असं नाही की गेले की गेले,
1: हां
0: ते
1: हां
0: पूर्णपणे परत येतात आणि आधीपेक्षाही चांगले येतात असं आम्ही पेशंटला सांगतो धीर द्यायला.
1: हां
0: पण
1: हां
0: केस हे पूर्ण परत येतात, म्हणजे
1: अच्छा.
0: त्यात काही असं नाही, घाबरायचं कारणच नाही काही
1: कायमस्वरूपी केस जातात हे
0: नाही.
1: खोटं आहे, लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
0: हो
1: थोडे साईड इफेक्ट होत असतात पण ते तेवढ्याच काळापुरते होतात.
0: हाँ, पण जीव वाचवण्यासाठी ती ट्रीटमेंट
1: खूप
0: महत्वाची आहे.
1: महत्वाची, जीव महत्वाचा आहे
0: हाँ
1: साईड इफेक्ट पेक्षा, म्हणजे इफेक्ट
0: हाँ
1: महत्वाचा आहे साईड इफेक्ट नाही.
0: आणि साइड इफेक्ट मायनर आहेत जीवनाच्या किमतीसमोर.
1: खरे. श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नमस्कार अहिल्यानगर.

श्रोतेहो नमस्कार. अहिल्यानगर या कार्यक्रमात मी अंजली बडवे सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला काही अभिनंदनपर. भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय सिनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत अहिल्यानगरची सुप्रसिद्ध धावपटू दिव्यांगी लांडे हिनं महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिलं आहे. 4x100 मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या संघानं 46.21 सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवत हे यश संपादन केलेलं आहे आणि या संपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दिव्यांगी ही सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो यांच्या वतीनं चेन्नई इथं जितो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, जलतरण यासारख्या विविध क्रीडा प्रकारांचा

यात समावेश होता. नगरच्या खेळाडूंनी यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत नक्ष गांधी यांनी बुद्धिबळामध्ये रौप्य पदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली, तर अंश चोरडिया यांनी टेबल टेनिसमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे.

श्रोते हो, दशमेश एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे. सायन्स ऑलिम्पियाड असोसिएशन दिल्ली यांच्यातर्फे आयोजित इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत मॉडेल इंग्लिश स्कूलचे 12 विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. तसंच गणित ऑलिम्पियाड परीक्षेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी अफरीन मेमन हिनं राज्यात 8वा क्रमांक मिळून विशेष प्रावीण्य यश संपादन केलं आहे. सायन्स ऑलिम्पियाडमध्ये इयत्ता 4थीतील विद्यार्थी अरहान पठाण याने एक्सलन्स स्टुडंट म्हणून यश मिळवलं आहे.

श्रोते हो, रयत शिक्षण संस्थेच्या कोल्हार इथल्या न्यू इंग्लिश स्कूलची 8वीतील विद्यार्थिनी भक्ती संतोष राखेच्या हिची शक्ती सॅट उपग्रह प्रकल्पाच्या 8 दिवसाच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या एकमेव विद्यार्थिनीनं उल्लेखनीय असं यश मिळवलेलं आहे आणि वैज्ञानिक क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे.

श्रोतेहो, जर्मनी इथं नुकत्याच झालेल्या ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नेवासा इथल्या आंतरराष्ट्रीय खेळाडू वेदांत वाघमारे याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावलेलं आहे. तसंच जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीनं थायलंड इथं झालेल्या 15 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत शेवगाव येथील पहिलवान हर्षद चेमटे या आंतरराष्ट्रीय खेळाडूनं सुवर्णपदक पटकावलेलं आहे. श्रोतेहो, या सगळ्या विजयी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि या सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो, शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाची प्रभावी सांगड घालत आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंदनं राज्यात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एम्पथी फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्यानं शाळेच्या परिसरात मियावाकी पद्धतीनं तब्बल 3000 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून वडगाव आनंदच्या शाळेची नोंद होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ होणार असून भविष्यात शाळेचा परिसर घनदाट, हिरवागार आणि जैवविविधतेनं समृद्ध होणार आहे. सध्या संपूर्ण परिसरातनं या शाळेचं आणि व्यवस्थापनाचं कौतुक होतंय. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला आहे. तसंच लहान मुलांना लहान वयातच पर्यावरणाचं महत्त्व समजावं, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाची भूमिका बजावतात याची माहिती या उपक्रमातनं विद्यार्थ्यांना मिळालेली आहे.

श्रोते हो, संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब लावरे यांनी 8 वर्षाच्या प्रयोगातनं तूर, वांगी आणि भोपळा या पिकांचे 3 नवीन गावरान वाण विकसित केले आहेत. नवी दिल्ली इथल्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून या वाणांचं राष्ट्रीय स्तरावर अधिकृत पेटंट आणि नोंदणी प्राप्त झाली असून यामुळे शेतकऱ्याला बियाण्यांचे सर्व कायदेशीर हक्क मिळालेले आहेत. लावरे यांनी 8 वर्ष संशोधन केलेल्या 3 पिकांच्या वाणांचं नवी दिल्ली इथल्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात सिंधू हे तुरीचं वाण, परिगा हे वांग्याचं वाण आणि सोहम हे भोपळ्याचं वाण या नावानं नोंदणीकरण झालेलं आहे.

श्रोते हो, आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या हजारो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा, आयुर्वेदिक पद्धतीनं पायांची मालिश तसंच अल्पोपहार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा उपक्रम 2026 राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध पालखी मार्गांवर तसंच विसावा स्थळांवर हा उपक्रम 10 ते 17 जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. बावीसपेक्षा अधिक प्रमुख पायी दिंड्यातील सुमारे 8,600 वारकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. सततच्या पायी प्रवासामुळे वारकऱ्यांच्या पायांवर येणारा ताण कमी करण्यासाठी वातशमक आयुर्वेदिक तेलाचा वापर करून स्वयंसेवकांकडनं पायांची मालिश यामध्ये करण्यात येणार आहे.

श्रोते हो, वस्तू आणि सेवा कर विभागाच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतलाय. तलाव आणि ऐतिहासिक वस्तूंची स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे.

होळकरशाहीच्या इतिहासावरती महत्त्वपूर्ण प्रकाश टाकणारे दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केलेले आहे. यात होळकरशाहीचा राजवट इतिहास खंड पहिला विजयकाळ इसवी सन 1720 ते 1766 सुभेदार मल्हारराव होळकर आणि होळकरशाहीचा राजवट इतिहास खंड दुसरा यात इतिहास विजयकाळ अहिल्यादेवी होळकर इसवी सन 1766 ते 1795 या खंडांचा समावेश आहे. इतिहासातील अनेक अज्ञात पैलूंवर नव्याने प्रकाश पडण्याची यामुळे शक्यता होत असून या दस्तऐवजांमुळे भविष्यातील संशोधनाला मोठी चालना मिळणार असल्याचं जाणकारांनी सांगितलेलं आहे. बरे तर श्रोते हो आज

नमस्कार. अहिल्यानगर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 9:45 वाजलेले आहेत. ऐकूयात सुगम संगीत. सुरुवातीला श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत. संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शिरीष गोपाळ देशपांडे यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

अशोकजी परांजपे यांची गीतरचना आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीत होतं अशोक पत्के यांचं. आता ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेली सौमित्र यांची रचना. संगीत अशोक पत्की यांचं.

देवकी पंडित यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोते आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला हिना चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हिना चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतंय रवींद्र जैन यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं कुर्बान चित्रपटातलं समीर यांचं गीत, संगीत आनंद मिलिंद यांचं।

0: श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं.
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे, बोल.
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
2: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा.
0: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72.

0: झाले.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
1: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.

उदित नारायण अलका याज्ञिक आणि वसुंधरा दास यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत होतं लगान चित्रपटातलं आणि संगीत होतं ए आर रहमान यांचं. आता ऐकूयात आशिकी चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. आशिकी चित्रपटासाठी संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 101 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.

0: जितेंद्र घोड़के सराफ पुणे।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
3: नमस्कार
2: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
2: बर।
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत। 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे।
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची। प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये। श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये। आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते। वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या। त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो। अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी। त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये ते काढायची नाहीये। या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही। श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे।
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही। भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली।
3: दीपावली, दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन।
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला।
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता,
2: बरोबर आहे,
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता, घरातली जळमट काढता, म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता,
2: बरोबर।
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा, म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये। आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय।
2: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना।
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर।
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता।
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही।
2: बर।
3: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही।
2: हो।
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
2: अच्छा,
3: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली। यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही, त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा।
2: हा,
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता।
2: अच्छा,
3: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10-12 स्नेही

0: नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे.
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते. त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286.

0: किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ, पुणे. आकाशवाणीचे अहिल्या नगर केंद्र आहे. सकाळचे 10:40 आणि 28 सेकंद झाली आहेत. ऐकूयात मिश्र संगीत.

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं होतं आणि गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरले

0: भाषण असो. श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे, पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं, त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर. श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
0: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सौभद्र नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं पद. पद आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं.

सौभद्र नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. आता ऐकूयात उमरावजान चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं शहरियार यांचं गीत, संगीत खय्याम यांचं. माफ करा श्रोते हो, तलत अजीज यांनी गायलेलं हे गीत आहे.

0: तलत अजीज यांनी गायलेलं उमराव जान या चित्रपटातलं शहरियार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं खय्याम यांचं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: शंभरांशिक मेघास्व श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11 वाजता आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला एक धागा सुखाचा चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत एरा

पतंग अभळत उडे ढ ढ ढगात चांद मम दडे घ घ घड्याळ थ थ थवा बाळ जरी खट्याळ तरी मला हवा बाळ जरी खट्याळ तरी मला हवा अ आ आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका मी तुझा मामा दे मला मुका दे।

एक धागा सुखाचा या चित्रपटातला मन्नाडे यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होत आहे राम कदम यांचं. श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई तेव्हा जरूर ऐका. एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: रागी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।
3: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा।
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या

0: केलेल्या चित्रपटातली गीत तुमच्या पसंतीची.
1: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा.
0: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 7:15 ते 7:29 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 02-42-36-72.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं संसार चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. यानंतर पहिले प्रेम चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत शंकरराव कुलकर्णी यांचं.

पहिले प्रेम चित्रपटातला आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकरराव कुलकर्णी यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकूयात आपली गाणी. सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं.

0: सुधीर फडके यांनी गेलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट शिवाय सुटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरांना इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
0: आता ऐकूयात मंगला नाथ यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

0: मंगलानाथ यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
2: नाजूक देशा, कोमल देशा,

0: फुलांच्याही देशा अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.

अरुणदाते यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना आपण ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि याबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिलनगर केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. सुरुवातीला हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

हा खेळ सावल यांचा या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं विद्यानंद तांबे यांचं गीत.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं विद्यानंद तांबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विद्याधर तांबे आणि सुधीर पुरळकर यांचं. आता ऐकूयात शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. दुपारचे 12:15 वाजलेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात ज्योती गुंजाळ आणि सहकाऱ्यांनी गायलेली खंडोबाची गाणी.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळच्या या प्रसारणातनं मी अंजली बडवे आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्ती मार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्च झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी

सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात माळण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फूल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत.
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा ह्या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहीतच आहे. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बलल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यांनी.
0: असे एक एक शोध
1: शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहेत.
0: बरोबर.
1: गुलाबाचं देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
0: बरोबर.
1: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
0: बरोबर.
1: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
0: बरोबर.
1: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय, गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
0: ओके.
1: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं, ते अँटी ऑक्सिडंट आहे. आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
0: असे एक एक शोध लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत,
1: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
0: बर.
1: म्हणजे फुती पुष्पौषधीच असतात, मानसिक रोगांवर त्याचा जास्त, डिप्रेशन.
0: बरोबर.
1: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग.

0: होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असे एक एक शोध
0: लावते.
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यांना सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे?
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असती ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली?
0: ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का? म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारले असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घराच्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर.
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेन मध्ये खूप फायदा होतो.
1: बर.
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतो.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या?
0: हा, पाकळ्या.
1: बर. म्हणजे काही करायची गरज नाही.
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर. म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळा.
1: हो हो.
0: निशिगंधाचा आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बर. मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का? मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत.
1: बर.
0: ते सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खर तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाही,
1: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
0: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो.
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
0: असतात त्याला वास असतो.
1: बरोबर.
0: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही. नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंग छान येते.
1: बर.
0: निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो.
1: बर.
0: जास्वंद पण सहज

0: सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
1: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते.
0: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे.
1: बर,
0: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
1: बर,
0: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे. आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचं आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
1: म्हणजे हा एक त्याचा औषधी
0: उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत, यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्या वेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
0: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी?
0: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे जो गुढी पाडव्याला आपण वापरतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
1: बर,
0: आणि लसूण असती, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची.
1: बर,
0: कडुलिंब आणि लसूण आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं.
1: बर,
0: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाहीत त्याच्यावर.
1: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
0: तो कडुलिंब, लसूण हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
1: आणि गोमूत्र
0: थोडस घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग
1: बरोबर
0: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा, तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
1: खरंय, त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे?
0: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
1: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
0: तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फुल खाण्याची वापरण्याची त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
1: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा, मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
0: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला, शेतात,
1: बरोबर,
0: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
1: बर,
0: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर

0: करू शकता.
1: बरोबर.
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात. ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते. आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बरं, मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात का?
0: नाही, काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं, आणखी कुठली आहेत?
0: बहाव्याची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
1: बरोबर,
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं,
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात.
1: बहाव्याच्या त्याचे उपयोग काय?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो, मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला
1: बर
0: तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बर, गुलकंद म्हणजे फक्त साखर,
0: खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या, असं तुम्ही काचेच्या वरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत
1: बर
0: आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर,
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर,
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची सालं,
1: बर,
0: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळं होत नाहीत.
1: बर,
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर,
0: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
1: बर,
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर,
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ का? कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ. आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर,
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जे आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात, ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते,
1: म्हणजे गुलाबी जो रंग
0: आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर.
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवलीत आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर,
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे. झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्या आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर,
0: पोटातले कृमी, कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीये मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर, एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का? असं विचार.
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे. सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची

0: झाडं आहेत आणि सुरंगीच्या फुलांचा अत्तर करतात.
1: बर,
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात
1: आहेत,
0: वेंगुर्ला, सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात, आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर.
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर.
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
1: बर
0: तरी पण तुम्ही चालू शकतो.
1: बर.
0: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर. म्हणजे पण खर तर तो ऋतू उन्हाळा
0: असतो
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर.
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात. धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर.
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत, पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे.
1: बर.
0: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
1: बर.
0: बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषध म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे, किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती, सगळी चालू शकतात. तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा
0: वापर करायचा, आणखीन त्याच्यावरती कीटकनाशक मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत, आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत, किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ते केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत, पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडस कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण, ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदी फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडस फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड

0: करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत
1: आहेत ना. आपण गवती चहा घरात लावू शकतो.
0: बर,
1: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
0: बर,
1: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
0: बर,
1: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्यावर सुगंधित होऊ शकतं
0: आणि त्याच्यामध्ये थंडाव्याचं
1: प्रमाण खूप आहे. त्यामुळं वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
0: बर,
1: वेखंडाचे पण कंद मिळतात.
0: बर,
1: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
0: बर,
1: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो. केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा आपण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळं खोकला कमी होतो. तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
0: तुळस असावी घरात.
1: तुळस आपण
0: असतेच म्हणजे बरेच
1: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळं की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळं लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो. त्यामुळं
0: बरोबर
1: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
0: बरोबर,
1: वातावरण चांगलं होतं. वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
0: बरोबर,
1: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
0: कढीपत्त्याला फुलं येतात नव्हतं.
1: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात. पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या. खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात. गुच्छाने येतात.
0: बर,
1: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे. रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
0: बर,
1: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला नुसताच.
0: बर,
1: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
0: वा, खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिली हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं. तर त्यासाठी
1: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे. केस काळे राहतात त्यांनी पांढरे
0: व्हायचं
1: प्रमाण कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अॅरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्प औषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात. की म्हणजे सुवासामुळं आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
0: बर,
1: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात.
0: हो,
1: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
0: बर,
1: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला काही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
0: बर,
1: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते.
0: बर,
1: प्राजक्ताच्या पानाने.
0: बर,
1: अनंताची जी फुलं असतात पांढरी जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं.
0: बरोबर,
1: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला. ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं. की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो.
0: बर,
1: असं त्या औषधी फुल आणि त्याची मुळं खूप औषधी. त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी

0: ती अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो, तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो.
1: बर.
0: आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत.
1: बर.
0: तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्या या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं, पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणाला तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली.
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं, लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बर. म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
0: माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं विसर्जन करतो. असं नाही. त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं, फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचा वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं. त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली, आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा. हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं जे तत्व तुम्हाला सांगितलंय ते मी, माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल, असं शोधत शोधत माझ्या छंदातून, वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली. कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया. आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता प्रयत्न थोड़ा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून प्रयत्न थोड़ा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून सांगेल कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमध्ये

मधले वाद युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद सांगेल आक्रमणे परकीयांची सांगेल गुलामगिरीचा अपमान सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल भाषांबद्दल बोलेल ती सांगेल परंपरा संस्कृती स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचं असेल तिला देशाभिमानाचं रूप शब्द तसं तू बरंच जाणतेस आता हेही जाण बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट शब्द म्हणजे लख ऊन शब्द म्हणजे धुकं दाट शब्द जाणतात सारं काही शब्दही बोलतात शब्दातून जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून मौन काही वाईट नाही मौनाची एक भाषा असते पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते भाषा असो कोणतीही शब्द असतात महत्त्वाचे शब्दच ठरतात मर्मसारं अस्तित्वाच्या पहाडाचे एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही प्रॅक्टिकल वागूया का थोडं म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून सारं सारं समजून आता जगू वास्तवात स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं

शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती, आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलै पासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला। 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 पेक्षा जास्त विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला

चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून एका शतकापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेज यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जथ्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेनविरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण

केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सारी दुनिया में अपनी जयकार यहाँ से हम है राजकुमार।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम. जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर माटुंगा शिवाजी पार्क परिसर घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 mm पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण भिवंडी उल्हासनगर

0: डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांपैकी एक जण दरड कोसळून जख्मी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलम्ब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्त्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30,000 ते 35,000 वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी

दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्र

आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

0: मनोज जणावकर ऐकूया काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती आली होती, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं. याबरोबरच हे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारणात मी सारिका साळवी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते आणि लता मंगेशकर यांचा स्वर, गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

अरुण दाते आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात हे गीत होतं गंगाधर महांबरे यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाडदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. गाडदरे मसाले.
1: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर संशय कल्लोळ या नाटकातलं पद शरद जांभेकर यांच्या स्वरात, गीत आणि संगीत गो ब देवल यांचं.

0: शरद जांभेकर यांनी गायलेलं हे पद होतं संशय कल्लोळ या नाटकातलं. गीत आणि संगीत होतं गो ब देवल यांचं.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: कार्यक्रमात यानंतर प्रसाद सावकार यांच्या स्वरात संत एकनाथ यांची रचना.

श्रुतीहो प्रसाद सावकार यांच्या स्वरात ही रचना होती संत एकनाथ यांची. कार्यक्रमात यानंतर निळकंठ मास्तर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांचा स्वर, गजेंद्र आहिरे यांच्या गीताला संगीत, अजय अतुल यांचं.

श्रोते हो, श्रेया घोषाल यांचा स्वर आपण ऐकलात निळकंठ मास्तर या चित्रपटासाठी. गजेंद्र आहिरे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर हरिहरन आणि साधना सरगम यांच्या स्वरात दहेक या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत आनंद मिलिंद यांचं.

दहेक या चित्रपटासाठी हा स्वर होता हरिहरन आणि साधना सरगम यांचा. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. आता ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरात फैज अनवर यांचं गीत, संगीत साजिद वाजिद यांचं.

श्रोते हो, फैज अनवर यांचं हे गीत होतं सोनू निगम यांच्या स्वरात. संगीतकार होते साजिद वाजिद. या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम समाप्त करत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 5:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर V.N. शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अगं आई, आई अगं आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्ट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून. टब भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी

0: वाया जात.
1: कॉलेज मधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटीपुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी?
0: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
1: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी? उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
0: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
1: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पत्कूर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हु बाजूला, मला माझं काम करू दे. 4 भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं.
0: अगं निव्वळ 4 भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मितीकरिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती आहे ना?
1: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. 4 घास सुखानं खा की.
0: अगं आई, केवळ तुला आणि मला 4 घास सुखाचे मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
1: अगं लेकी, तुझं सगळं मला पटतंय, पण पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू 5वीलाच पुजल्या बघ.
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे

0: वर सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्या योग्य राहत नाही. परिणामी जलप्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्रसामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल?
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्त्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा हजारो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील AC यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणीही झाडांसाठी चालते बरं का. दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा, हे मात्र खरं आहे. हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या सभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं. पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचल बघ, नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुटीला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार. हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
0: चल तर मग आणि घे शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन.
1: पाण्याचे नेटके नियोजन करून
0: जलसंधारण

0: सारखे प्रकल्प हाती घेईन
1: जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन
0: शिवाय अन्य जल साठ्यांची स्वच्छता कायम राखीन
1: शिवाय अन्य जल साठ्यांची स्वच्छता कायम राखीन
0: यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे
1: यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे
0: कल्याण होणार आहे
1: कल्याण होणार आहे
0: जय हिंद जय भारत
2: तर फ्रेंड्स आत्ताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय फ्रेंड्स जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय तर फ्रेंड्स याच विषयी डॉक्टर व्ही एन शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात
3: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी पूर आले तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात त्याचबरोबर ही झाडं जी आहेत ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात मात्र झाडांचं गावातलं खेड्यातलं शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे दुसरं महत्वाचं कारण जे ते पाण्याचा अविवेकी वापर शेती असेल घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत ऊस केळी हळद द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे शेतात बांध आणि बांधावर झाडं जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत हे जर आपण केलं नाही

0: तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोड वरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

0: 2026
1: श्रोतेहो, युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. आम्ही तो सहक्षेपित केला.

100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला मुंबईचा जावई या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांचा स्वर, गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत, सुधीर फडके यांचं.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. संगीतकार होते सुधीर फडके आणि चित्रपट होता मुंबईचा जावई.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.

0: इंडियन सुपर फाईन साबुदाणा।
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
1: का बर?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बर का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खिबुडकर यांचं गीत, संगीत बाळपाल सुले यांचं, चित्रपट पाटलीन।

0: श्रोते हो, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीतकार होते बाळ पळसुले आणि चित्रपट होता पाटलीन.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

विष्णू वाघमारे यांनी गायलेलं हे गीत होतं पिंजरा या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांचा स्वर. सांगते ऐका या चित्रपटातलं हे गीत आहे गदी माडगुळकर यांचं. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

सांगते ऐका या चित्रपटातलं हे गीत होतं गदी माडगुळकर यांचं. संगीतकार होते राम कदम आणि स्वर होता आशा भोसले यांचा. कार्यक्रमात यानंतर भिंगरी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या स्वरात, जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

श्रोतेहो, भिंगरी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळपाल सुले यांचं. आता ऐकूया सानी या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

चानी या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांचा स्वर, म दा देवकाते यांच्या गीताला संगीत बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट डाळिंबी.

0: या चित्रपटासाठी हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. वसंत बापट यांच्या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
3: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
5: श्रोते हो, यावेळच्या एक फिल्म या कार्यक्रमात जाणून घेऊयात व पु काळे यांच्या कथेवर आधारित एका अजरामर मराठी चित्रकृतीबद्दल.

मुंबईची चाळ संस्कृती आणि जागेच्या भीषण समस्येवर मार्मिक भाष्य करणारा, तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत वाटणारा असा हा विषय. एकत्र कुटुंबातल्या प्रेमळ नातेसंबंधांचं वास्तव पण हळुवार चित्रण करणारा उत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट. यावेळचा चित्रपट आहे मुंबईचा जावई. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म येत्या मंगळवारी 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण रात्री 9:30 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: स्वर्गरानी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।
3: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा।
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72।

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 02-241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.

श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. सायंकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 ऐकणार आहात हिंदी भक्ती संगीत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 ते सामना संपेपर्यंत ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. श्रोते हो, आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:51, 6:05 मंगल प्रभात, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन, लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात एकरी बियाणे, अंतर, नांग्या भरणी आणि रोपसंख्या याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती. सादर करते धीरज कुंडलिक केदारी. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवसट यांनी दिलेली माहिती. सादर करते प्रशांत कुलकर्णी. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक समीर दानी. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:15 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सकाळी 8:20 10:50 आणि रात्री 8:35 ऐकू शकाल सुगम संगीत. 8:40 मिश्र संगीत. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 कार्यक्रम आहार विहार. मराठी चित्रपट संगीत 10:00. 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात थोर संत परंपरा ही मालिका. सादर करते प्रदीप हलसगीकर. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ. 1:00-5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमाने. 5:30 युववाणी, सूत्रसंचालन श्रेयस लांबगे यांचं. सादर करते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 7:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहात सखाराम कराळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग आणि गवळण. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला एकात्मिक शेती व्यवस्थापन याविषयी मुक्काम पोस्ट धुमाळवाडी तालुका अकोले इथले प्रगतशील शेतकरी तुकाराम धुमाळ यांनी दिलेली माहिती आणि त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून धान्य उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट सायंखिंडी तालुका संगमनेर इथले प्रगतशील शेतकरी गंगाधर दादाभाऊ चारुडे यांनी दिलेली माहिती. 7:15 मिश्र संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत. 9:30 संत नरहरी सोनार यांच्यावर आधारित कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांनी सादर केलेलं वारकरी सांप्रदायिक कीर्तन. रजनीगंधा रात्री 10:00. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: सायंकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी भक्ती संगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो, हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवातीला पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना.

श्रोते हो पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना आपण ऐकली. स्वर होता पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया अनूप जलोटा यांचा स्वर, गीत आणि संगीत अनूप जलोटा यांचंच.

0: श्रोते हो, हा स्वर गीत आणि संगीत होतं अनूप जलोटा यांचं.
1: बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
0: श्रोते हो, हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात पंडित भरत व्यास यांची रचना, संगीत बाबू सिंह यांचं.

श्रोतेहो, आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती पंडित भरत व्यास यांची. संगीत दिलं होतं बाबूसिंह यांनी. आता ऐकूया प्रीती सागर यांच्या स्वरात कालिदी प्रसाद श्रीवास्तव यांची रचना, संगीत अशोक पत्की यांचं.

श्रुधी हो प्रीती सागर यांच्या स्वरात ही रचना होती कालिदी प्रसाद श्रीवास्तव यांची. संगीतकार होते अशोक पत्की. श्रुधी हो या गीताबरोबरच हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. आणि त्यानंतर ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 mm पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी भिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या 3 मार्च हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्य मात

गोमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05.

0: आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्त्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे ज्या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी आता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपले निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे, इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत, काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळं काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्या योगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
1: आम्ही तर 76% काम आमच्याच स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे. आणि ते मॅपिंग, त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो, त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय, तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो, अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय, प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर्स पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं, तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा, असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे, मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओ कडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचा, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झाला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्र स्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना

0: प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागद त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये, आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काही तो त्याला थांगपत्ता नसेल, तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल. ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल. आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील, आत्ता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत, आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा होत झालेला आहे. तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक, हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते. आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, अशावेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत. कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे. तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळं मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय.
2: आकाशवाणी का दिल्ली केंद्र है, कृपया हमारे अगले कार्यक्रम की प्रतीक्षा कीजिए. यह आकाशवाणी है. ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 के अंतर्गत ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड के बीच खेले जाने वाले फाइनल T20 क्रिकेट मैच का आंखों देखा हाल सुनने से पहले आइए सुनते हैं विशेष कार्यक्रम फर्स्ट बॉल 20.
3: दिस इज आकाशवाणी. We now bring you ball-by-ball commentary of the final T20 cricket match to be played between Australia and England of the ICC Women's T20 World Cup 2026. Before that, listen to a special program, First Ball 20.

0: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलंय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400 48 40 88.
5: 7400 48 40 88.
7: तिन्ही कॉलेजला
8: काळजी करू नकोस.
7: फीस पाहिलीस का?
9: हे काय, कसे आहात?
10: काय झालं? हा,
8: फीस अटेन्शन.
10: राहुलचा बँक अकाउंटर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
0: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
11: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
12: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
11: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
13: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
14: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग, तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
13: जामगावकरांइतकंच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
15: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमते पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
16: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले।
3: हॅलो हॅलो हॅलो,
2: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
3: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
2: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा,
1: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा। रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर।
4: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
5: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?
6: श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडन इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून सामना संपेपर्यंत आम्ही संक्षेपित करू। दरम्यान 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होतील। सुरुवातीला मराठी राष्ट्रीय बातम्या।
7: आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार।

0: राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी भिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 OPEC+ देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश OPEC+चे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या

अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT-वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ

0: महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून या संदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रासह विविध शस्त्र प्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा OPEC निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म.
2: ले जाता रहता है, उसका ध्यान रखना पड़ता है. लेकिन इंग्लैंड के खिलाड़ी इसके आदि हैं, दर्शक भरे हुए हैं, लगभग 30,000 के आसपास दर्शक. और क्यों ना हो, बहुत बड़ा अवसर है क्रिकेट के मुख्यालय में. और मैच किसका? ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड का. परंपरागत प्रतिद्वंदी कांटे के मुकाबले के लिए सब ललायित हैं. क्या होगा अंतिम गेंद पर? अच्छी गेंद स्टम्प्स को. यू हैव टू अटैक स्टम्प्स. बीच बीच में स्टम्प्स की सीध में अगर आपको शॉर्ट ऑफ लेंथ गेंद और ऑन साइड में फील्ड प्लेसमेंट है तो आपको फायदा मिल सकता है.